सुप्रभात श्रोते हो, शंभर अंश एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ, शके 1948, अर्थात 9 जुलै 2026. प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं भक्तिगीत ऐकलत. संगीतकार होते दशरथ पुजारी. कार्यक्रमात यानंतर दत्ता पाटील यांचं भक्तिगीत ऐकूया. मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात गायक आहेत प्रल्हाद शिंदे.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते मधुकर पाठक. मंगलप्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. कार्यक्रमात यानंतर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग आपण ऐकूया. संगीतकार आहेत राम फाटक.

लता मंगेशकर यांनी गायलेली संत तुकारामांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते श्रीनिवास खळे. मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत. आर एन पराडकर यांनी गायलेल्या व्ही टी पंचभाई यांच्या भक्तिगीतानं. संगीतकार आहेत विठ्ठल शिंदे.

0: आर्यन पराडकर यांनी गायलेलं व्ही टी पंचभाई यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते विठ्ठल शिंदे. या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:25 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, 9 जुलै या तारखेचं महत्व आता जाणून घेऊया. 9 जुलै 1893 या दिवशी डॉक्टर डॅनियल हेल यांनी जगातली पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो इथे यशस्वी केली. 1969 या दिवशी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला. 2000 या तारखेला अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचं आव्हान मोडून काढत विम्बल्डन टेनिस स्पर्धा 7 जिंकली. 7 जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 1921 या दिवशी झाला. 9 जुलै 1925 या दिवशी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त यांचा जन्म झाला. त्यांचे 14वी का चांद, कागज के फूल, CID, मिस्टर अँड मिसेस 55, आरपार आणि प्यासा इत्यादी चित्रपट लोकप्रिय ठरले.
2: वही भोला

हरी जरीवाला हे मूळ नाव असणाऱ्या संजीव कुमार यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत 1932 अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कॅम्प जिलेट. सेफ्टी रेझरमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि प्रवचनकार महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते हरिभक्तपरायण शंकर वामन.

0: तथा सोनोपंत दांडेकर यांचं 1968 साली या दिवशी निधन झालं. संगीतकार आणि वाद्यवृंद संयोजक सोनिक ओमी या काका पुतणे जोडीतील सोनिक यांचं निधन 1993 साली या दिवशी झालं.
1: राज की मात कह दो तो जान में फिल्में
0: दिल ने फिर याद किया, सावन भादो, आबरू हे त्यांनी संगीत दिलेले काही चित्रपट.

0: 2005 महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य डॉक्टर रफीक झकारिया.
1: 2005 कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 6:30 वाजले आहेत.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: ऐकूया चिंतन, लेखन नवेंदू मराठे यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
3: गुरु राव स्वामी असे स्वयं प्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी. संत एकनाथ महाराजांच्या एका अभंगातल्या या ओळी गुरु किती महान आहेत हे या ओळी सांगतात. गुरुचं महात्म्य या शब्दातून व्यक्त तर होतंच, परंतु गुरूंबद्दल वाटणारं प्रेम, आदर, अभिमान या भावनाही यातून स्पष्ट होतात. गुरु ही प्राचीन काळातली संकल्पना. गु शब्दाचा अर्थ अज्ञान किंवा अंधार असा होतो, आणि रू म्हणजे अंधाराला नष्ट करणारा. आपल्या आयुष्यातला अज्ञानाचा अंधकार दूर करून जे प्रकाशमान करतात ते गुरु. प्राचीन काळी गुरूंच्या घरी अनेक वर्षे राहून अध्ययन करावं लागत असे. काळ बदलला. गुरुगृहाचं शाळेत, गुरूंचं शिक्षकात, शिष्यांचं विद्यार्थ्यात आणि अध्ययनाचं रूपांतर शिक्षणात झालं. शब्द बदलले तरी कार्य तेच आहे, अंधार दूर करण्याचं, तिमिरातून तेजाकडे नेण्याचं. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण म्हणतो, या क्षेत्रातले ते माझे गुरु आहेत. याचा अर्थ असा की हे क्षेत्र त्यांनी मला दाखवलं. जेव्हा मी याबद्दल अज्ञानी होतो तेव्हा त्यांनी हे सारं मला शिकवलं. मातीच्या गोळ्याला आकार द्यावा, छिन्नी हातोड्याचे घाव घालून दगडातून मूर्ती साकार करावी, तसे गुरु विद्यार्थ्यांना घडवतात, नवं जग दाखवतात. अर्थात गुरु कोणाला करावं, ज्ञान कोणाकडून प्राप्त करावं, आपल्या अध्ययनाची होडी सुरक्षितपणे पैलथडीला कोण लावेल याची चाचपणी करणं फार महत्त्वाचं आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, पाणी पिओ छान के और गुरु करो जान के. मोठी अर्थपूर्ण म्हण आहे. म्हणीचा अर्थ असा आहे, पाणी पिताना गाळून प्या आणि गुरु करताना चौकशी करून माहिती घेऊन त्यांचं शिष्यत्व पत्करा. यावरून गुरूंची निवड करण्याचं काम किती जोखमीचं आहे हे लक्षात येतं. आजचा काळ दिखाव्याचा आहे. दिखाव्यावर भुलून घाईघाईनं कोणाही व्यक्तीला आपण गुरु मानलं तर आयुष्याचं नुकसान अटळ आहे. आपण आपलं जीवन त्याच्या हाती सोपवत असतो. त्याला योग्य आकार जर ती व्यक्ती देऊ शकली नाही तर अनर्थ होऊ शकतो, पर्यायानं आपली प्रगती थांबते. जे ज्ञान मिळवण्यासाठी आपण त्यांच्याकडे गेलेलो असतो ते परिपूर्णपणे मिळत नाही, परिणामी आपलं ज्ञान अधुरं राहतं. आणि जेव्हा या गोष्टीची जाणीव होते तेव्हा शिकण्याची आपली उमेद संपलेली असते. चांगले गुरु लाभणं हा देखील आपल्या सुदैवाचाच भाग असतो. गुरुकडं किंवा आजच्या काळातल्या शिक्षकांकडं आपण का जातो तर काहीतरी घेण्यासाठी. हे काहीतरी म्हणजेच ज्ञान. आपण याचकाच्या भूमिकेत असतो, म्हणून गुरूंपुढं आपण सदैव नम्र असलं पाहिजे. अहंकार आपल्या सोबतीला असेल तर आपण चांगले विद्यार्थी होऊ शकणार नाही. गुरूंची किमया अशी आहे की ते शिष्याच्या आयुष्याचा कायापालट करतात. शिष्याकडून साधना

0: आणि मेहनत करून घेऊन अनेक क्षमता कौशल्य त्याच्या अंगी रुजवतात. शिष्य घडतो म्हणजे काय, तर तो प्रतिगुरु बनतो. जेव्हा आपला शिष्य आपल्यासारखा घडल्याचं गुरु पाहतात, तेव्हा ते कृतकृत्य होतात. आजच्या काळात अनेक गोष्टी पुस्तक वाचून शिकण्याचा प्रयत्न होतो, अनेकदा त्याला पर्यायही नसतो. ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात चांगले मार्गदर्शक मिळणं दुरापास्त असतं. मार्गदर्शकाची भूमिका पुस्तकं किंवा ग्रंथ बजावतात, पण काही गोष्टी, उदाहरणार्थ नृत्य, अभिनय, गायन, शिल्पकला, या अशा विद्या आहेत की पुस्तकं वाचून त्या आत्मसात करता येत नाहीत. त्या गुरूंसमोर प्रत्यक्ष बसून गुरुमुखातूनच आत्मसात कराव्या लागतात. ज्ञानदान आणि ज्ञानग्रहण ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न कधी संपत नाहीत, कुतूहल कधी शमत नाही. या गोष्टी तहानेसारख्या आहेत. जोपर्यंत मानवी मनात जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, काही जाणून घ्यायची प्रबळ म्हणावी अशी आस आहे, तोपर्यंत गुरूंची आवश्यकता सदैव राहणारच.
1: चिंतन आपण ऐकलत. लेखन होतं नवेंदू मराठे यांचं, वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आपण ठेवून गेलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. सकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे वंदना साबळे. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया बांबू लागवड कशी कराल याविषयी माहिती. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. सकाळी 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात ऐकूया ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती. सादरकर्ते सचिन लाडोळे. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक समीर दाणी. सकाळी 7:00 आजचा सुविचार ऐकूया.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद सुगम संगीत. 7:50 सकाळी 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. सुगम संगीत ऐकू शकाल 8:20. आज सकाळी 8:40 पायीवारी पंढरीची. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 10:30 मिश्र संगीत. मराठी चित्रपट संगीत ऐकू शकाल 11:00. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:00 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:25 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. संध्याकाळी 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भारूड ऐकूया. सादरकर्ते आहेत हमीद अमीन सय्यद आणि सहकारी. विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7:15. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम

किसान वाणी सादर करते सुदाम बटुळे. 8:15 मिश्र संगीत सुगम संगीत 8:35 रात्री 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन वर्षा बांगर यांचं. आणि रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर.

0: श्रोते हो, सकाळचे 6:40 झाले आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात आज बांबू लागवड कशी कराल याविषयी माहिती. वाचक स्वर आहे अक्षता अन्नदाते यांचा, ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्याकडच्या शेतकऱ्याकडे ओढा, नाले आणि नदीच्या काठाने एखाद दुसरं बांबूचं बेट दिसतं. उद्देश फक्त एकच की गरजेपुरते बांबू मिळावेत आणि काठाची जमीन वाहून जाऊ नये. व्यापारीदृष्ट्या लागवड करावी हे कोणाच्या डोक्यातच नव्हतं. जंगलात मात्र वन खात्यानं लागवड मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळते. अलीकडं शासनानं बांबू मिशन सुरू करून बांबू लागवडीस मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं आहे. बांबू हे पीक अनेकदृष्ट्या फायद्याचं आहे. जमिनीची धूप बांबूमुळं थांबते. वेगवेगळ्या उपयोगासाठी बांबू मिळतो. बांबूपासून मोठ्या प्रमाणात कागद तयार करता येतो. चटया, टोपल्या, खोकी, फर्निचर, अवताच्या दांड्या मिळतात. छप्पर, घर, झोपड्या, कोपी हे बांधण्यासाठी बांबूचा उपयोग केला जातो. शेती व्यवसायात टोमॅटोसारख्या द्राक्षासारख्या पिकांना आधार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांबूच्या काठ्या वापरल्या जातात. बांबूच्या कोंबापासून भाजी करतात. वस्त्र तयार करण्यासाठी तसंच निवाऱ्यासाठी म्हणजे अन्न वस्त्र निवाराही बांबू पुरवतो. हिरवा पाला जनावरांना चारा म्हणून उपयोगी पडतो. असे कितीतरी फायदे बांबूपासून मिळतात. बांबूचा प्रत्येक भाग हा फायद्याचाच असतो. त्यामुळं अलीकडे बांबूच्या लागवडीकडं लक्ष वळू लागलं आहे. बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्याच्या दणकट चिवट लवचिक गुणधर्मामुळं महत्व आलं आहे. लावल्यानंतर 4 ते 5 वर्षांनी उत्पादन सुरू होतं. ते सलग 40 वर्ष दरवर्षी उत्पादन मिळत राहतं. बांबूच्या 150 पेक्षा जास्त जाती आहेत. त्यातल्या काही शोभेच्या तर काही भरीव तर काही मोठ्या पोकळ उपयोगाच्या आहेत. भरीव बांबूला आपण मेष, माणगा, कळक या स्थानिक नावाने ओळखतो. या जाती लांब धाग्याच्या जास्त सेल्युलोज असलेल्या कीड रोगप्रतिकारक गर्द हिरव्या रंगाच्या असतात. 8 ते 20 मीटर उंच वाढतात. कांड्या 45 सेंटीमीटर लांब असतात. बांबूची रोपं किंवा कंद यांची लागवड पावसाला चांगली सुरुवात झाल्यानंतर करावी. लावताना रोपास भोवतालची माती चांगली दाबून घ्यावी. कंद इजा न होता काढून लगेच लावावेत आणि पाणी द्यावं. वर्षभर अधूनमधून सभोवतालचं तण काढून माती हलवावी. सतत ओलावा राहील अशा बेतानं पाणी द्यावं. रोपाभोवती आच्छादन करावं. नवीन निघणाऱ्या कोंबाचे जनावरांपासून संरक्षण करावं. 750 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या भागात बांबू येतो. सुरुवातीची 1 ते 1.5 वर्ष पाणी सतत ओलावा राहील अशा बेतानं द्यावं. त्यानंतर बांबू बेटांना पाणी देण्याची गरज भासत नाही. बांबूची 5 बाय 5 मीटर अंतरावर लागण केली तर त्यात सुरुवातीच्या 2-3 वर्षांपर्यंत मटकी, मूग, उडीद, सोयाबीन सारखे आंतरपिकं घ्यावीत. कळकाच्या प्रत्येक पेऱ्यातून फांद्या फुटत असतात. त्या फांद्यात जसा बांबू वाढत जाईल तशा जितक्या उंचीपर्यंत छाटता येतील तेवढ्या उंचीपर्यंत धारदार कात्रीने छाटाव्यात. 4 ते 5 वर्षांनी पहिली तोडणी मिळते. पहिल्या तोडणीत उपयोगी बांबू एकरी 1,800 ते 2,000 मिळतात. बांबू तोडताना मात्र जमिनीलगत न तोडता दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेऱ्याच्या मध्यभागी न चिमता शेप ठेवून धारदार कुऱ्हाडीने तोडावा. त्यामुळं खोड सडत नाही. एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान बांबूची वाढ जलद होत असते. म्हणून तोडणी या दरम्यान न करता नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच करावी. 5 बाय 5 मीटरच्या लागवडीत 160 बेटातल्या बांबूचे साधारण 1,800 ते 2,000 उपयोगी नग मिळतात. नदीकाठी, ओढ्याकाठी किंवा पडीक जमिनीतल्या बेटापासून यापेक्षाही जास्त उत्पादन मिळतं. कारण ते बेट एकटं असल्यानं त्याला मुबलक हवा, पाणी आणि अन्न मिळतं. त्यामुळं ते चांगलं वाढतंही आणि जलद वाढणारं

0: कोंब हेही जास्त येतात. मोठा पोकळ बांबू मात्र जास्त वर्षानंतर एकमेकात गुंतत वाढतो, त्यामुळे त्याची तोडणी करून वेगळं करण्याचं मोठं जिकिरीचं काम असतं. बांबूचे 40 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते, त्यानंतर ते बेट निसर्गत मरते. दरवर्षी बांबूचे उत्पादन 10-15% वाढत राहते. बांबूला दरही चांगला मिळतो, त्यामुळं बिनकष्टी बिनखर्ची हे पीक प्रत्येक शेतकरी बंधू भगिनींनी सलग नको पण नदी नाल्याच्या काठी पडीक जमिनी किंवा विहिरीच्या आसपास 3-4 बेटं नक्कीच लावावीत, म्हणजे त्यांची स्वतःची गरज भागवून थोडेफार पैसे कमावता येतील. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह.
1: बांबू लागवड कशी कराल याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता अक्षता अन्नदाते यांचा. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:15 वाजतात.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008440088.
3: 74008440088.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
1: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
7: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूया किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत.
8: नमस्कार डॉक्टर.
9: नमस्कार
8: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
9: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोतांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहे, जे घाण आहे, त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडन्या असतात ह्या किडन्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुळतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपाने जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रोवाइड स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात.
1: किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली

0: लाखातपणे क्लित बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
6: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
7: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
0: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रम.
8: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
9: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
0: कार्यक्रमात आज ऐकूया ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती. सादर करते सचिन लाडोळे.
10: नमस्कार श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके. यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे. पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा. आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय. ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला, पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते.
0: ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात. सादर करते होते सचिन लाडोळे.
8: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 100.1 MHz.
9: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
11: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी

0: जॉइंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
4: 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
1: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
0: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
0: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
4: संकलक समीर दानी. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,92,282 खात्यांची माहिती प्रणालीवर अपलोड. कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार आणि संस्थांना नोंदणी करण्याचं आवाहन. श्री संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीला चरण सेवा उपक्रमाअंतर्गत आरोग्य सुविधा. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाचं उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल अमोल शिंदे यांचा गौरव. पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील पर्यटन स्थळं बंद. आणि अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉ राजा ठाकूर. आता घडामोडी सविस्तर. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,92,594 पात्र खात्यांपैकी 1,92,282 खात्यांची माहिती प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहे. हे प्रमाण 99.84% आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेत, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं मिळावा यासाठी कृषी विभाग, सहकार विभाग आणि बँक यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधला जात आहे. राज्यातील गाई म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा आणि प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 लागू करण्यात आला आहे. क्षेत्रीय स्तरावरील काही खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार आणि संस्थांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करावी, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ किरण पाटील यांनी दिले आहेत. आषाढी वारीतील वारकऱ्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत चरण सेवा उपक्रम राबवण्यात येत आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीला राहता तालुक्यातील राजुरी इथं प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय लोणीच्या वतीनं चरण सेवा आणि मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत अवघ्या 8 दिवसात 100% उद्दिष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अमोल सुभाषराव शिंदे यांनी पूर्ण केलं. याबद्दल जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आलं. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वप्नील ढवळे, नायब तहसीलदार सुधीर उबाळे आदी यावेळी उपस्थित होते. अकोले तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळं

आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. वन विभागानं याबाबत आदेश जारी केले आहेत. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉ राजा ठाकूर तर सहसचिवपदी राहुल तांबोळी यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,92,282 खात्यांची माहिती प्रणालीवर अपलोड. कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार आणि संस्थांना नोंदणी करण्याचं

0: पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील पर्यटनस्थळ बंद आणि अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉ राजा ठाकूर. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. आजचा सुविचार आपण ऐकलात. ऐकूया काही निवेदनं.
2: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं.
1: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे, बोल.
0: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

0: तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 11 या वेळेत फोन गाणी हा कार्यक्रम.
1: श्रोतेहो, अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन ऐकूया. आज दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 6 वाजता आणि रात्री 8 वाजता भीमा नदीमध्ये दौंडपूल इथं 83,176, 92,892 आणि 113,877 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. गोदावरी नदीमध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणातून 40,123, 55,778 आणि 48,559 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. कुकडी नदी पात्रामध्ये येडगाव धरणाच्या सांडव्यावरून 2,000-4,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरण नदी अथवा कालव्यांच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसंच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर इथल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून असंही साधावा असं प्रशासनानं कळवलं आहे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत.

0: वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही अवर होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
0: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
1: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
2: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
5: आलो आलो आलो.
3: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
5: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा. आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
3: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
6: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
7: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
7: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
8: शंभरांश एक मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.
9: म्हणजे 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर।

0: नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आता सविस्तर बातम्या. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे, असंही फडणवीस म्हणाले. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही, असं त्यांनी नमूद केलं. आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदी काठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं, वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदी काठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
0: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटर पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7 धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: शंभरांश 1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं. श्रोते हो, अहिल्यानगर जिल्हा आपत्ती

0: व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन ऐकूया. आज दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 6 वाजता आणि रात्री 8 वाजता भीमा नदीमध्ये दौंड पूल इथं 83,176, 92,892, 113,877 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. गोदावरी नदीमध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणातून 40,123, 55,778, 48,559 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. कोकणी नदीपात्रामध्ये येडगाव धरणाच्या सांडव्यावरून 2,000-4,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरण, नदी अथवा कालव्यांच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण, नदी अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये. तसंच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्र काढणं टाळावं. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. मदतीसाठी जवळच्या पोलीस ठाणं, तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसंच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर इथल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं प्रशासनानं कळवलं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-23-23-844, 02-241-23-56-940, तसंच 112 आणि 10-77 या नंबरवर संपर्क साधावा. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमतं,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 41400-3.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
3: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
4: सोमवार, बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
3: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
5: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
6: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
7: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
6: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
7: निवेदन संपलं.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
8: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे। पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे। आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे। या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ। नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
1: धन्यवाद
0: सर। खर तर खूप महत्त्वाचा आजचा आपला विषय आहे। आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे। म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे। त्या सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत। याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं। त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती। त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्त्वाचं साम्य आहे आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्त्वाची ताकद आहे। गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे। त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला। त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जागं करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल, आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या। एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं। माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय। जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर? तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद।
0: वा,
1: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो। परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे। माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे। तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली। त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे, पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्त्व आहे। वॉटर कपच्या

0: वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव.
1: ओके.
0: गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटीजन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल, परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कपमध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरंय, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशीच ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेडमध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ते एनजीओ CSR कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जागं करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. एक चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी केली तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं, तुम्ही होलसेल मध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेल मध्ये?
1: होलसेल
0: मध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र, या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो, याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली. आपली मालकी जशी

0: तशीच तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो. खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत. त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत,
1: काम होत आहे,
0: काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे. म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनाने करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचे, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेती शाळा म्हणतात. ही डिजिटल शेती शाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाही आहे. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबे झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, ॲनेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात, आता प्रसारित करत आहोत.
1: आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. 100 अंश 1 मेगाहर्ट्झ एफ

0: एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण आमचा हा कार्यक्रम दर आठवड्याला ऐकत आहात, खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि त्याचा आपल्याला उपयोगही होतोय हे ऐकून खूप बरं वाटलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला या कार्यक्रमातून आयुर्वेदासंबंधी जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आजही आम्ही आपल्याला तशाच प्रकारची आयुर्वेदातल्या उपचारांची माहिती देणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: गेले 4 डॉक्टर आपण सुजेविषयी आणि डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलत होतो, त्याची कारणं जाणून घेतली, त्याचे परिणाम जाणून घेतले. आता त्याच्यावर आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत हे आम्हाला ऐकायला आवडेल.
3: नक्की, खरं तर ट्रीटमेंट हाच खरं तर काम आहे. जसं मी गेले काही भाग सांगतोय, मूळ कारण शोधा, मूळ कारण शोधा आणि ट्रीटमेंट करा. आता उदाहरण दाखलच द्यायचं झालं तर रक्तवाहिन्यांमध्ये कुठल्या होणं आणि मग त्याच्यामुळे पडद्याला सूज येणं, त्याची ट्रीटमेंट करताना आपण काय विचार करतो?
2: डोळ्याच्या रक्तवाहिन्या किती लहान छोट्या असतील, त्याला सूज येते,
3: अगदी त्याच्यात ब्लॉक बसतो, अगदी केसांपेक्षाही त्या पातळ असतात. आम्हाला भिंगांमधून ते बघावं लागतं, त्यावेळी त्या मोठ्या दिसतात, तर त्याच्यात ब्लॉक बसतो. बऱ्याचदा मुळात तो डोळ्यातला ब्लॉक असू दे, तो हृदयातला ब्लॉक असू दे, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस असू दे, किंवा व्हेरिगोज वेन असू दे, किंवा बायकांना पाळीला बाहेर पडणाऱ्या त्या रक्तामध्ये गुठळे असू दे, हा रक्ताचा दोष आहे. हे सांगायचा मुद्दा, हा त्या अवयव वाचा दोष नाही, म्हणजे तो ब्लॉक होणं हा हृदयाचा दोष नाही, तो डीप वेन थ्रोम्बोसिस होतं तो त्या नसांचा दोष नाही, किंवा बायकांना रक्त पडतं ते गर्भाशयाचा दोष नाही, तो रक्ताचा आहे. तुम्ही लक्षात घ्या ना, हृदय हे सिरामर्म आहे, म्हणजे तिथे सिरा रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. त्या सिरामध्ये, त्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष नाहीये ना, गुठळी कशात झाली? रक्तात झाली.
2: बरोबर.
3: म्हणजे स्वतः रक्तात गुठळी आहे ती, त्यामुळं मग तो अवयवाचा विकार होऊ शकत नाही. म्हणजे तो डोळ्याचा आजार नाही, तो हृदयाचा आजार नाही, तो नसांचा आजार नाही, तो रक्ताचा आजार आहे. रक्ताचा आजार होण्यामागची तशी कारण आहेत. खरं तर ज्या वेळेला गुठळी होते त्यावेळी आयुर्वेदानुसार त्याला वात कफ संप्राप्ती म्हटली जाते. म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यात वाताशी, कफाशी आणि रक्तदृष्टी करणारी अशी काहीतरी तुमची दिनचर्या, खाणं पिणं किंवा दिनचर्येतल्या काही त्रुटी इतक्या मेजर असतात की तुमची रक्तदृष्टी पराकुटीची व्हायला लागते. आता उदाहरण दाखल द्यायला झालं तर काही लोकांनी, म्हणजे आता लाईफस्टाईल आहे बरं का, एक गंमत अशी आहे बघा, चांगली गोष्ट मी ज्यावेळी पथ्याची सांगायला लागतो त्यावेळी मला पेशंट रुग्ण डायरेक्ट तोंडामधून, हे कसं शक्य आहे?
2: हो, हे आमच्या होणार नाही.
3: हा, ह्याचं कारण असं, आपली दिनचर्या, आपलं ऋतुचर्या, आपले दिनक्रम इतका विकृत आणि घाणेरडा करून ठेवलाय आपण की त्याचा परिणाम किंवा ते चुकीचं हेच माहित नाही. म्हणजे आपण मराठी भाषेत बऱ्याचदा बोलतो, आपल्या मराठी भाषेत उर्दू शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, बऱ्याच भाषेंचा भेळ मिसळ मराठी झालेली आहे आणि आपल्यालाही माहितीच नाही ना ते मराठी शब्द आहेत का त्या वेगळ्या भाषेत.
2: वर्षानुवर्ष ते
3: वापरतोय, आपल्याला वाटतं की हे जे आहे हे मराठी शब्द आहेत. तसं झालंय, आपल्या चुकीची दिनचर्याची एवढी सवय झाली की तेच योग्य असं वाटतं आणि तेच ह्याचं मूळ कारण आहे.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाले आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, आपण म्हणतो ना, आहार, विहार आणि विचार हे तिन्ही परिणाम करतात आणि त्या तिन्हीचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या आजारांवर ह्या तिन्हीचा सुद्धा विचार करायला लागतो.
3: अगदी बरोबर. म्हणजे उदाहरण दाखल झालं तर मधुमेहाच्या पेशंटमध्ये देऊयात आपण किंवा वयस्कर लोकांचं, तर सकाळी चहा सोबत बिस्किट हे पाहिजेच आहे, कोणत्याही पद्धतीने हे पाहिजेच आहे. आपल्याकडे पद्धत काय होती न्याहारीची, न्याहारी बंद झाली आयुर्वेदात. न्याहारी सकाळची सांगून ठेवली, न्याहारी करायला पाहिजे हेही खरं आहे. तुम्ही सांगली कोल्हापूर साईडला गेलात ना, बऱ्याचदा बघा न्याहारीमध्ये दही, ठेचा, भाकरी खाल्ली जाते.
2: अच्छा,
3: त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांना मूळव्याधन तत्सम गोष्टी होतात, पण व्यायाम असेल तर विरुद्ध आहारी पचतो. हे गंमत आहे, म्हणजे आयुर्वेदानं सांगून ठेवलंय की विरुद्ध जरी खाल्लं, चुकीचं जरी खाल्लं, तर तुमचा चांगला व्यायाम असेल तर तुम्हाला ते पचणार आहे, पण तो व्यायामच नाही, बैठक

0: काम आहे अळशी झाली आहेत की आता घरात कपड्याची बाई वेगळी आहे, धुणी भांड्याची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे, आणि बायका काय करतात, कपड्याच्या घड्या घालतात आणि नवऱ्याची वाट बघतात. म्हणजे अशी विचित्र होऊन बसले. व्यायामच नाही ना राहिलेला, व्यायाम नाही राहिलेला, खाता तुम्ही घाणेरडं काही, आणि मग ते त्याचा परिणाम लिव्हरवरती एवढा मोठा यायला लागतो की रक्ताची क्वालिटी आपल्याला खराब होताना दिसते. मग त्यातलं जसं मधुमेहाचं सांगितलं की बिस्किट खातात, अरे नाश्त्याला आम्हाला चहा म्हणजे चहा बिस्किट लागतो, त्यापेक्षा न्याहरी करा. ते तुमचं जर व्यायाम असेल तर न्याहरी पसते, 11 पर्यंत भूक लागते, परत 11 जेवलात की संध्याकाळी 7 पर्यंत भूक लागते. आयडियल जे लाईफस्टाईल झाली,
1: आणि 8-9 पर्यंत झोपा.
0: अगदी बरोबर,
1: 10
0: पर्यंत. बरं, ताजं खाल्ल्यामुळे लवकर पचतही. ज्यावेळेस शिळं मैद्याचं खाल्लं जातं तेव्हा पचन काळ वाढतो आणि कोठ्यावरती इम्पॅक्ट येतो. हे एक दिवस बिस्किट टोस्ट खाल्ले तर होणार आहे का? नाही होणार आहे. पण बिस्किट टोस्ट ही जी गोष्ट आहे, किंवा पोळी आणि चहा एकत्र, पोळी आणि दूध एकत्र, पोळीत असतं मीठ, आणि हे विरुद्ध झालं.
1: बरोबर.
0: हे सगळं करत असल्यामुळं, वर्षानुवर्ष चालत असल्यामुळं, आणि एका बाजूला मोठ्या आजारांची नांदी आहेच, मधुमेह आहे,
1: बापरे,
0: मधुमेहाची औषधं आहेत, मधुमेहाचं मूळ निदान झालेलं नाही, आणि त्याच्यासोबत त्याची औषधं घेत असताना असा चुकीचा आहार विहार चालू आहे की ज्याचा परिणाम अल्टिमेटली हे पचवणार कोण आहे? लिव्हर. कि मग त्या लिव्हरवरती परिणाम होतो आणि मग रक्तदृष्टी होऊन बऱ्याच वेळेला या छोट्याशा कारणानं सुद्धा आपल्याला रक्तात गुठळ्या व्हायला मदत व्हायला लागते.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तकरारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99. डॉक्टर, आता तुम्ही रक्तामध्ये गुठळ्या होतात त्याबद्दल बोलत होतात आणि आम्हाला पण आश्चर्य वाटलं की डोळ्यांमध्ये इतक्या बारीक नसायत, त्या एवढ्या बारीक नसेमध्ये सुद्धा गुठळी होऊ शकते हे आपल्याला खरंच वाटत नाही, तर त्याबद्दल अजून काय सांगाल?
0: जसं आपण उपचाराबद्दल बोलतोय की उपचार होताना त्याचं मूळ कारण काय हे शोधण्याचं जे मी सांगितलं आणि त्या ओघात आपण रक्तवाहिन्यातल्या गुठळ्यांच्या बद्दल बोलतोय, तर हे जे कारण सांगितलं हे असंच, ज्यावेळेस ही रक्तात गुठळी अजून काय होऊ शकतं, तर जर तुम्हाला कोणतेही मोठे आजार असतील लिव्हरशी संबंधित, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे, किंवा लिव्हरला वारंवार सूज येते, फॅटी लिव्हर सारखा आजार आहे, शुगरमुळे लिव्हरचं फंक्शन कमी झालेलं आहे, हायपर टेन्शन आहे, भूक मारताय तुम्ही प्रचंड आणि भूकेच्या वेळेला वेगळं काय तर घाणेरडं खाताय, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्यावेळेला लिव्हरवरती परिणाम यायला लागतो, किंवा भयंकर स्ट्रेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीनं लिव्हरचं फंक्शन कमी होऊन ज्या वेळेला कफाशी संबंधित आजार पण आहेत आणि त्याची अननेसेसरी औषधं घेतली जातात, ह्या सगळ्याचा वात आणि कफाशी संबंधित दृष्टी होऊन बऱ्याचदा रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा जसं मी सांगितलं की तुमचं किडनीचं फिल्ट्रेशन हॅम्पर झाले आणि मग ते दोष रक्तात साठायला लागलेत की मग बऱ्याचदा रक्ताचा पातळपणा कमी होऊन रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा तुमचं हृदयाचं पंपिंग कमी आहे, तुम्ही बऱ्याचदा हृदयाशी संबंधित मोठे आजार पण आहेत आणि त्याच्यासाठी औषध उपचार चालू आहेत, आणि रक्ताची क्वालिटी त्या औषधांच्या अनुषंगानं तुमची खराब व्हायला लागलेली आहे. ह्या कोणत्याही कारणानं ज्या वेळेला रक्त वात कफाच्या अनुषंगानं खराब व्हायला लागतं त्यामुळे मग ह्या रक्तात गुठळ्या होतात, आणि भविष्यात ह्या गुठळ्या ज्या वेळेला हृदयात असेल तर हार्टशी संबंधित प्रॉब्लेम येतो, किंवा ज्यावेळेला डोळ्यावरती परिणाम करतं त्यावेळेला मग पडद्याला सूज येते आणि रक्तस्राव होतो. मग अशा वेळेला हे जे कारण आहे हे कारण शोधून त्याची ट्रीटमेंट केली तर मग रक्तातली दोष कमी होतं, गुठळ्या कमी होतात, आणि अशा लोकांची सूज आपल्याला कायमची घालवता येऊ शकते. पण ह्यासाठी ह्या लोकांची दिनचर्या पूर्ण तपासणं, ऋतुचर्या तपासणं, खाणं पिणं सांभाळणं, आजार कोणते बघणं, मूळ रक्तदृष्टी ती गुठळी होण्याचं कारण तो वात आणि कफाचं का प्रकोपित झालाय आणि तो रक्ताला खराब केलाय ते शोधून औषध दिलं तर गुठळी कायमची जाते, रक्तदृष्टी कायमची जाते, आणि डोळा निर्दोष होतो आणि अंधत्व कायमचं टाळता येऊ शकतो.
1: बरोबर. तर डॉक्टर, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण आता गेले 4-5 भाग बोलतोय, पण आता त्याच्यावरचे अजून एक महत्वाचे उपचार आपल्याला आयुर्वेदामध्ये असलेले जाणून घ्यायचे ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99.

0: नव्याण्णव, 98, 225, 261, 99.
1: प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद अपने एकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz सकाळचे 7:50 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला पुष्पा पागधरे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे DS रुबेन यांचं.

0: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
0: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
5: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
6: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: अहिल्यानगरच्या भूमीवर

0: आरोग्य सेवेचा नवा अध्याय
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: अस्थिरोग हृदय विकार मेंदू विकार जनरल मेडिसिन
1: किडनी विकार जनरल सर्जरी स्त्रीरोग मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर
2: श्रोतेओ भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे
3: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदाने एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या
5: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुडबाय
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर
5: फोन नंबर 0241-235-3515
4: मोबाईल 960-44-988-36
6: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत ऐकूया संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विठ्ठलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आपण पुन्हा ऐकू शकाल सुगम संगीत 8:20 सकाळचे 8 समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: बूंद बूंद पानी.

0: नमस्कार, मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत कॅन्सर बद्दलची इत्यंभूत माहिती, आणि ही सगळी माहिती आपल्याला देतील मॅक केअर हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश सोनावणे. सर, आपले या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, कॅन्सर बद्दल तुम्ही श्रोत्यांना माहिती देणारच आहात, तत्पूर्वी सध्या सगळीकडे म्हणजेच जगामध्ये चर्चा आहे रशियानं कॅन्सरवर निर्मिलेली लस, कॅन्सर वॅक्सिन, याबद्दल काय सांगाल?
1: जेव्हा 2 आठवड्यापूर्वी व्लादिमीर पुतीन रशियन अध्यक्ष यांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं की 2025 सुरुवातीला ते पूर्ण देशामध्ये कॅन्सरचं लसीकरण मोफत करणार आहे, पण याच्याबद्दल आपल्या माणसांमध्ये फार उत्सुकता आहे ना की वॅक्सिन काय आहे, यांनी कॅन्सर मनुष्यामध्ये कॅन्सर होणारच नाही वगैरे असे अनेकविध प्रश्न माणसाच्या मनामध्ये आहे.
0: अच्छा,
1: तर सुरुवातीला मी सांगू इच्छितो की कॅन्सर वॅक्सिनचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन, ज्याच्यामध्ये सामान्य माणसांमध्ये असं लसीकरण करून त्यांना कॅन्सर होणार नाही हे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन, आणि दुसरं म्हणजे ट्रीटमेंट वॅक्सिन, की जे ज्यांना ऑलरेडी कॅन्सर झाला आहे अशा लोकांमध्ये ते वॅक्सिन इंजेक्ट केल्यानंतर पेशंटमध्ये प्रतिकार शक्ती डेव्हलप करून त्या कॅन्सरवरती ट्रीटमेंट करण्यात येते. तर आता प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्समध्ये तरी सध्या म्हणजे जगामध्ये तरी सध्या एकच वॅक्सिन आहे जे प्रचलित आहे, जे फार यूजमध्ये आहे, ते म्हणजे HPV रिलेटेड वॅक्सिन, म्हणजे जे गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी आपण जे वॅक्सिन जे लसीकरण करतो. जसं की आता आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये गार्डासिल आहे, सर्वेरिक्स आहे, सिरम इन्स्टिट्यूटचं वॅक्सिन आहे, हे जर लसीकरण मुलींमध्ये केलं वयवर्ष 9 ते 25 तर त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही, जवळजवळ 90% प्रोटेक्शन असतं. हे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन झालं. पण जे आता रशियामध्ये जे वॅक्सिन बद्दल बोलताय ते ट्रीटमेंट वॅक्सिन आहे, म्हणजे सामान्य लोकांसाठी हे वॅक्सिन नसून हे ट्रीटमेंट वॅक्सिन आहे ज्यांना ऑलरेडी कॅन्सर झाला आहे किंवा ज्यांचा कॅन्सर मेटास्टॅसिस मध्ये आहे, म्हणजे कॅन्सर पसरला आहे, तर अशा रुग्णांमध्ये हे वॅक्सिन देऊन तो कॅन्सरचा आजार बरं करण्यात येतो असं प्री क्लिनिकल ट्रायल्समध्ये म्हणजे अॅनिमल ट्रायल्समध्ये सिद्ध झालं आहे. तर आता याच्यावरती पुन्हा ह्युमन ट्रायल्स कंडक्ट होतील, फेज 3 ट्रायल्स कंडक्ट होतील, मग त्याचा रोबोट स्टार्टअप तयार होईल, आणि मग ते आपल्या प्रॅक्टिसमध्ये त्याचं यूज होईल. तर आता सध्या तरी प्री क्लिनिकल ट्रायल्समध्येच आहे, कालांतराने ते क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे फेज 3 म्हणजे ह्युमन त्याचा ह्युमनमध्ये त्याचा वापर करून ते त्याची चाचणी करून त्याची उपयुक्तता सिद्ध होईल.
0: अच्छा,
1: तेव्हा कुठे ते यूजमध्ये येईल.
0: बरं,
1: हे वॅक्सिन काम कसं करतं तर आपल्याला माहिती आहे की रशियामध्ये गॅमिले इन्स्टिट्यूटने कोविडच्या काळामध्ये स्पुटनिक नावाचं एक वॅक्सिन तयार केलं होतं. ते mRNA बेस्ट वॅक्सिन होतं. सेम धर्तीवरती हे सुद्धा एक mRNA बेस्ट वॅक्सिन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं की समजा एखाद्या माणसाला कर्करोग आहे, कॅन्सर आहे, तर त्याच्यामधनं आपण अँटीजन डिराईव्ह करतो, ट्युमर स्पेसिफिक अँटीजन डिराईव्ह करतो, आणि ह्या ट्युमर स्पेसिफिक अँटीजन चा वापर करून वॅक्सिन तयार करतात, ज्याच्यामध्ये म्हणजे mRNA हे अँटीजनला एनकोड करतात आणि मग ते वॅक्सिन तयार करतात. आणि ते वॅक्सिन म्हणजे ती लस ती त्या पेशंटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्या अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी फॉर्मेशन होतं आणि तिथे मग ती इम्युनिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होते, म्हणजे त्याच्यामध्ये इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती डेव्हलप होते, आणि मग त्या मनुष्यामध्ये त्या कॅन्सरच्या पेशंटवरती हल्ला केला जातो आणि मग तो रुग्ण त्यातून बरा होतो. तर हे काय, हे mRNA बेस्ट वॅक्सिन आहे. याच्यामध्ये फक्त विशेष बाब अशी आहे की पूर्वीच्या काळी असे वॅक्सिन डेव्हलप करायला फार वेळ लागायचा, पण याच्यामध्ये काही पर्सनलाइज वॅक्सिन आहे, म्हणजे ते एखाद्या रुग्णाला स्पेसिफिक असं आहे, ट्युमर स्पेसिफिक असं आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड या पद्धतीने असं वॅक्सिन काही तासांमध्येच तयार केलं जातं आणि त्या रुग्णांमध्ये त्याचा उपचार केला जातो. तर हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, जगामध्ये अशी टेक्नॉलॉजी यापूर्वी यूज केली नाही, पण अर्थातच असा दावा केला जातो की अशी अशी वॅक्सिन्स आहे. पण आता निश्चितच त्याच्या ह्युमन ट्रायल्स होतील, त्याचा रोबस्ट डाटा तयार आल्यानंतर ते प्रॅक्टिसमध्ये येण्याला फार कालावधी लागेल.
0: नक्कीच कालावधी लागला तरी ठीक आहे, पण कॅन्सर रुग्णांसाठी एक नवसंजीवनी असेल ती. उद्याच्या भागात आपण हाच विषय पुढे बोलणार आहोत. श्रोते हो, तत्पूर्वी कॅन्सर संदर्भात तुमच्या काही समस्या किंवा प्रश्न असतील तर नक्की संपर्क करा मॅक केअर हॉस्पिटल डॉक्टर सतीश सोनावणे यांना. पत्ता आहे झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर, आणि मोबाईल नंबर 911-222-0729 911-222-0729 9112-222-0729. तर श्रोते हो, हे होते कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनावणे. सर, आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात आकाशवाणी

0: अहिल्यानगर केंद्रावरून सकाळचे 8:20 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत थोड्याच वेळात.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
1: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेलं पल्लवी देशपांडे यांचं गीत. संगीतकार आहेत नरेंद्र देशपांडे.

0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: ऐक,
3: काय झालं?
2: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
2: आणि फोन नंबर
3: 93.

0: 92 39 39 92 39 39.
1: पालवे गैस्ट्रो हील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल.
2: गैस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
4: मी आधी भारत पुत्र.
5: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमते पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
6: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हेमंत कुमार यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत प्रदीप विलास.

वंदना बिटनकर यांचं गीत आपण ऐकलं. प्रदीप विलास यांच्या संगीत निर्देशनात गायक होते हेमंत कुमार. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. शमरंश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजत आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 पायीवारी पंढरीची. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या

मंत्रिस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रिस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रिस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ARDE ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या CSIR UGC नेट जून 2026 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या

0: गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत 3रा क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 3रा वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादर करते धीरज

0: मंडळी रामकृष्ण हरे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि आळंदीत दाखल झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडं प्रस्थान ठेवला. यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतला आहे. पंढरीस जाये तो विसरे बाप माय, पंढरीस जाये तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरुणिया अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे. अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंता न बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुक्याशिवाचा भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय लुकामुळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहू रे. हा वैष्णवांची मांडयाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 वाजता आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकर यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्ये त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल.
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही

0: कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं अशा आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे, ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवे घाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेली आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असे आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी. आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही, कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
1: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थानं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारची आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थानं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्थांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आत्ता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे, कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
3: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व आदी परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जी काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, दर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्याचा चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले,
4: रामकृष्ण हरी

0: महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतं आहे तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळे आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करतात. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडंसं आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आत्ता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊसवरती चालू आहे तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10-12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे, खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कुणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरी भजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढीही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या, तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे गोड कौतुक मी डोळ्यांनी पाहिले.

0: कानाने ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धो धो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
2: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमचे दुकान संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरीसुद्धा 24 तास पाण्यात असूनसुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे. आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
3: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे आणि प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण शेवाई आठवड्याची शेवाई माऊलीची इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ती सांगन तिकडं आम्ही जातो. शेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपलं आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
4: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंसं वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंसं वाटलं
3: म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे पण आनंद भरपूर झाला. आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला माग हटत नाहीये. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असेल तरी पण माग वारकरी माग हटत नाहीये. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
1: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: आई वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनी
2: आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. आज या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला अनाडी या चित्रपटातलं साधना सरगम उदित नारायण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. समीर यांचं संगीतकार होते आनंद मिलिंद.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: कार्यक्रमात यानंतर साजन या चित्रपटासाठी स्वर आहे एस पी बालसुब्रमण्यम यांचा, गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार नदीम श्रवण.

0: अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
1: आलो आलो आलो.
0: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
1: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
0: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
2: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.

0: गर्गरागी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन। त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।

0: तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 11 या वेळेत फोन गाणी हा कार्यक्रम.
1: कार्यक्रमात यानंतर तिसरी मंजिल या चित्रपटातलं मोहम्मद रफी आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं विरासत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलेत जावेद अख्तर यांचं. संगीतकार होते अन्नू मलिक. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आज यात आपण ऐकलेत हिंदी चित्रपट संगीत. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 9:25 झाले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375.

0: डॉक्टर, अन्ननलिकेचा कॅन्सर बऱ्याच जणांमध्ये आढळतो, त्याविषयी आपण या भागात बोलूया. तर अन्ननलिकेचा कॅन्सर म्हणजे काय ते काय सांगाल?
1: अन्ननलिकेचा कॅन्सर म्हणजे अन्ननलिका आपली चालू होते, आपलं पहिले असतं आपलं तोंड, अनाटॉमी समजून घे, म्हणजे कसं असतं, तोंड तोंडातनं घास आत गेला की तो घशात जातो.
0: बरोबर.
1: आणि म्हणजे गळा आपला, म्हणजे आतमधनं घशात, घशात गेला की घशानंतर जी चालू होते छातीच्या लेवलला, ती म्हणजे अन्ननलिका. आणि मग ती जाते स्ट्रेट, छाती जिथे संपते आणि पोट जिथे चालू होतं तेवढ्या लेंथची, म्हणजे जवळपास 30-40 सेंटीमीटरची अन्ननलिका असते आपली, एक व्हर्टिकल पाईप सारखी असते समजा, म्हणजे जी आपल्या घशाला पोटापर्यंत जोडते स्टमक. तर आपल्या घशाला ते पोटापर्यंत, स्टमक पर्यंत ती अन्ननलिका एक पाईप सारखी असते, ती जोडते एकमेकांना. तर ती अन्ननलिकेला जर कुठे कॅन्सर झाला, म्हणजे गाठ तयार झाली, तर त्याला आपण अन्ननलिकेचा कॅन्सर म्हणतो, म्हणजेच त्याला इंग्लिश मेडिकल मध्ये इसोफेजियल कॅन्सर म्हणतात.
0: मग हा अन्ननलिकेचा कॅन्सर होतो कशामुळे आणि लक्षण काय असतात रुग्णामध्ये?
1: तर अन्ननलिकेचा कॅन्सर व्हायचं असं एक पर्टिक्युलर कारण नाही, त्याला मल्टिपल कारण असू शकतात.
0: अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल दारू आहे, सिगरेट स्मोकिंग आहे, तंबाखू आहे, ह्याचा इफेक्ट हा फक्त तोंडापुरता नाही तर अन्ननलिकेपर्यंत पण जातो. तर हे काही मल्टिपल कारण कंबाईन होऊन हा होऊ शकतो. परत एक अजून एक कारण म्हणजे ऍसिड रिफ्लक्स डिसीज, म्हणजे पोटातलं जे ऍसिड आहे आम्ल, ते जर उलट इसोफेगस अन्ननलिकेला परत येत असेल, वरती येत असेल, तर त्याच्यामुळे पण अन्ननलिकेच्या खालच्या भागाला कॅन्सर होऊ शकतो, स्टमकच्या जवळच्या भागाला. तर असे वेगवेगळे कारण आहेत. आणि फॅट, म्हणजे एक्सेस फॅट, ज्यांचं वेट खूप जास्त आहे, तर ते पण एक इनडायरेक्ट कारण आहे. आणि नॉनव्हेज मध्ये रेड मीट खास करून.
0: ही झाली कारण, पण या कॅन्सरची लक्षणं काय आहेत?
1: लक्षणामध्ये आहे की आपण जेवण जे करतो ते जेवण जात नसेल, कुठे अडकत असेल.
0: अच्छा.
1: अन्ननलिका म्हणजे एक पाईप सारखी असते, तिथं गाठ तयार झाली म्हणजे ती पाईप, अन्ननलिकेचा पाईप छोटा झाला, म्हणजे काय तर जेवण आपलं कुठेतरी जाऊन अडकतंय. अडकतंय म्हणजे कुठेतरी काहीतरी गाठ आहे, म्हणजे त्या पाथवेमध्ये मेकॅनिकल ब्लॉक आहे. जर तुम्हाला पातळ जात आहे, म्हणजे पाणी पिलं जात आहे, पण तुम्हाला जेवलेलं खाल्या जड अन्न पचत नाही, म्हणजे खाली पुढत जात नाहीये, म्हणजे कुठेतरी ती गाठ आहे अन्ननलिकेचे, ते एक कारण आहे. दुसरं म्हणजे वेट लॉस, म्हणजे वजन कमी होणे, कारण जेवण जात नाही. आणि कॅन्सर अन्ननलिकेचा असेल तर खास करून वेट लॉस हे खूप कॉमन लक्षण आहे, वजन कमी होणे, दुसरं भूक कमी लागणे. तर हे सगळे मेन मेन लक्षण आहेत. कधी कधी आजार वाढल्यावर मानेमध्ये, म्हणजे आपल्या मानेच्या खाली जे हाड असतं त्याच्या जस्ट वरती सुप्राक्लेविकुलर नोड म्हणतो आम्ही त्याला, तर तिथं मानेमध्ये गाठ येते, ते थोडस लेट लक्षण आहे. तर हे सगळे लक्षण आहेत. हे असं काही वाटलं जर जेवण जात नाहीये, अडकतंय, तर तुम्ही लगेचच्या लगेच कॅन्सर तज्ञांना, एमसीज कॅन्सर सर्जनना जाऊन दाखवणं गरजेचं आहे. मग ते पुढे योग्य त्या तपासण्या करतील, म्हणजे त्यात एन्डोस्कोपी आली, एन्डोस्कोपीद्वारे दुर्बिणीद्वारे बघतील गाठ, त्याची बायोप्सी करायची, त्यात आपल्याला कळतं कॅन्सर आहे की नाही. आणि मग सिटी स्कॅन करून आपल्याला स्टेज कळते किती वाढला आहे किती नाही.
0: बरोबर.
1: आणि मग त्याच्यानंतर आपल्याला योग्य ते उपचार करायला लागतात.
0: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

0: श्रोतेहो आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया ऐकलात. शंभरांश एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 9:30 वाजलेत. यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: पार्श्व गायन में संगीतकार की प्रायोगिकता में अपने आप को ढालते हुए
2: आपको याद होगा तीसरी मंजिल में एक गाना था आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, तो उसमें जो आजा आजा था वो याद है आपको? आजा अब तो आजा आ, आ, आ, आ, आ, आ, आ, आ, ये करना बहुत मुश्किल है, इसमें

आज के फनकार।

0: आप सुन रहे हैं
1: देश की सुरीली धड़कन मुंबई विविध भारती से कार्यक्रम हम ही सक्षेपित केले 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारण सभेत पुन्हा एकदा स्वागत आहे. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ओम शांती ओम या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे विशाल आणि शेखर यांचं, गायक श्रेया घोषाल आणि अभिजीत.

0: ओम शांती ओम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जावेद अख्तर यांचं, संगीतकार होते विशाल आणि शेखर, स्वर होता श्रेया घोषाल, अभिजीत आणि सहकाऱ्यांचा.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन ऐकूया। आज सकाळी 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता भीमा नदीमध्ये दौंडपूल इथं 1,31,262 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे। तसंच गोदावरी नदीमध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणातून 28,934 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे। आणि कुकडी नदीपात्रामध्ये एडगाव धरणाच्या सांडव्यावरून 2,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे। धरण, नदी अथवा कालव्यांच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी। धरण, नदी अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये। तसंच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्र काढणं टाळावं। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं। मदतीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा। तसंच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर इथल्या दूरध्वनी क्रमांक 02/41-23-23-844 आणि 23-56-940 तसंच 112 आणि 10-77 या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असं प्रशासनानं कळवलं आहे। निवेदन संपलं। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर 100 डेज या चित्रपटातलं SP बालसुब्रमण्यम, लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया। दिलीप ताहिरी यांचं, संगीतकार आहेत राम लक्ष्मण।

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाडदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. गाडदरे मसाले.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
3: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
4: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
3: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
4: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
3: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
4: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
3: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
4: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
3: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
4: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
3: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
4: आणि आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
5: हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ब्लॅक फ्रायडे या चित्रपटातलं गीत ऐकूया, पियुष मिश्रा यांचं, गायक आणि संगीतकार इंडियन ओशन.

उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 8:40

रावण या चित्रपटातलं नंदिनी श्रीकार आणि सहकार्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. पंची जलनवी यांचं, संगीतकार होते विशाल शेखार. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला शांता शेळके यांचं गीत ऐकूया. गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: विशेष संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल आणि चंदनदास यांनी गायलेली गझल ऐकूया।

अजय गोगावले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लय भारी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांचं, संगीतकार होते अजय अतुल. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतर मानापमान या नाटकातलं माणिक वर्मा यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद ऐकूया.

0: एक विचारू का? आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
1: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
0: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी. यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
1: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
0: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

0: श्रोते हो, नातं निसर्गाशी या कार्यक्रमात आम्ही पक्ष्यांविषयी विविध आणि नाविन्यपूर्ण माहिती देत असतो. पक्ष्यांपासून अनेक गुण घेता येतात आणि त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे भेदभाव न मानणारा. यासाठी ही काव्यपंक्ती पुरेशी आहे.
1: परिंदों में फिर का परस्ती नहीं होती, कभी मंदिर पे जा बैठे कभी मस्जिद पे जा बैठे.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संत तुकारामांचा अभंग ऐकूया, गायिका आणि संगीतकार किशोरी अमोणकर.

संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात. गायिका आणि संगीतकार होत्या किशोरी अमोणकर. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत थोड्याच वेळात.

0: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
0: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.

0: गर्गरानी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृती दिन। त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।

0: तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 11 या वेळेत फोन गाणी हा कार्यक्रम.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर एक फूल चार हाप या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं, गायक प्रज्ञा खांडेकर आणि विनय मानके.

एक फूल चार हाप या चित्रपटातलं प्रज्ञा खांडेकर विनय मानके यांनी गायलेलं गीत ऐकलं. प्रवीण दवणे यांचं संगीतकार होते अनिल मोहिले. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय 100.1 MHz. सकाळचे 11:15 वाजले आहेत. ऐकूया आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णा कल्ले यांनी गायलेलं वंदना बेटणकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत अनिल मोहिले.

आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर अरुण दाते आणि आशा भोसले यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

अरुंधते आणि आशा भोसले यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात 100.1 MHz. सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
1: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
0: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
1: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
0: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
1: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
0: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
1: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
0: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
1: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
0: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
1: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
2: समरंश 1 MHz आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केले. आता दुपारचे 12 वाजता आहेत. सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आणि दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. आजच्या प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल, तो आम्ही सहक्षेपित करू ठीक 12 वाजता.
1: ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुमच्यासोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाले या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेले आहेत. तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो तो अगदी त्याच्या कल्पना शक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती

0: मी मस्त.
1: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
0: बरोबर.
1: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे? कलेबद्दल काय सांगाल?
0: या कलेमुळे किंवा या आर्ट मुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले आहे. या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे, न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
1: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
0: मी कुठलेही आर्ट वर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कारही जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिला बक्षीस एका कॉम्पिटिशन मध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
1: बर.
0: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
1: बरं.
0: कारण कसं आहे, बरेचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
1: बरं.
0: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियड मध्ये.
1: बरं.
0: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले होते की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्स वर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात? तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंड मध्ये चाललेली आहे, तू हे कर.
1: बरं.
0: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
1: बरं.
0: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू, पण ते इतक्या सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बास झाला ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही.
1: बरं.
0: ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हजबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडनी एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
1: बरं.
0: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला ते वातावरण बदलू.
1: बरोबर.
0: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणला आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली, ते म्हणे अगं तू हे काय केलंय? मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं.
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो

0: असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुनी मला शिकवलं, ट्रेंड केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला, मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून, आणि त्यात जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
0: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं आता मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पण आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट, तो मी शिकते आहे.
1: बरं.
0: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अवेलेबल आहे.
1: बरं.
0: मी कॉर्पोरेट गिफ्ट्स देते. मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट्स, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट्स, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबी मध्ये, बेडरूम मध्ये, लिव्हिंग रूम मध्ये वॉल डेकोर सुंदरशे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलसी डायनिंग टेबल वर ठेवायला, असे अनेक तरेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
1: म्हणजे कुठलाही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता. तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे, तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
1: बरं.
0: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाहीये. हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो, तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
1: बरं.
0: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय.
1: बरं.
0: जे बनतात, जे आपल्याला माहिती की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
1: बरं.
0: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
1: प्रीतीताई, आता जाणून घ्यायला उत्सुकता आहे, हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
0: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
1: बरं.
0: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहून होते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात.
1: बरं.
0: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
1: बरं.
0: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
1: पुढे वाढला. एवढा
0: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
1: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
0: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्यात डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
1: बरं.
0: डॉट डॉट, एक एक डॉट करून, वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
1: खूप पेशन्स काम असेल.
0: खूप पेशन्स, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्व्हॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
1: खूप कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हणते, ऑर्डरची का असेना, ती जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
0: बरोबर.
1: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिप्पण आर्ट मध्ये

0: छान पद्धतीने वस्तू बनवता, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: नक्की नक्की. लिप्पन आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीनी घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात, तर कॅमल उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
0: बरं.
1: आता प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये, तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररनी सजवायचे.
0: बरं.
1: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिप्पन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गाव पासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला ऍक्सेप्ट केलं.
0: हो. मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
1: लिप्पन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले.
0: मग यात साहित्य काय काय लागतं?
1: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो वुडन बेस, टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
0: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिरर्सही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन होत्या?
1: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपला पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसं इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात.
0: हो.
1: त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
0: बरं
1: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का. मग त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
0: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेल्या आहेत?
1: मी तर भरपूर
0: अगणित. आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल?
1: हो. ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं, तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
0: बरोबर.
1: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो.
0: हो.
1: जर दोघांनी मिळून काम केलं तिथे वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षित बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते. आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते.
0: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेम प्लेट आणि वेगळ्या शेप मधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
1: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
0: बरं.
1: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
0: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
1: मी वुडन बेस असतो माझा, एमडीएफ वर.
0: बरं.
1: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही, मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
0: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
1: बरोबर.
0: पूर्वी आपल्याला आजी आपली

0: आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचं आणि हौशांनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट तसा ठेवला जायचा.
1: बरोबर.
0: हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेम प्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
1: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड झालेले, पण शक्यतो ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे, कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या आत मला ते करायचे असते. तर मी अॅक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी 2-3 कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.
0: बरं.
1: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करते.
0: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
1: 1-1.5 फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात 1 फुटाच्या फ्रेमला.
0: हो, मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
1: बरोबर.
0: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्ट मध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेन मधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
1: बरोबर.
0: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
1: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझे नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत.
0: वा वा.
1: माझ्या सासूबाईंनी मला याच्यात खूप साथ दिला आहे. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरचं सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे.
0: वा वा.
1: म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
0: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की या ऑर्डर्स कडे बघायचं, तारेवरची कसरत होते एका खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचा व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
1: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झाले.
0: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
1: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते.
0: बरं.
1: आणि पॅकेजिंग साठी मला माझे हसबंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हसबंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
0: बरं.
1: हा, हसबंड म्हणजे माझे, म्हणजे चुका काढतात सुरुवातीला येतो राग, पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला
0: आहे. तू तू मेमे थोडीशी होते घरात.
1: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते.
0: तुम्ही मग अशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं, यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये सहभागी झाल्या होता का?
1: हो हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहामध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
0: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
1: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा तर लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची. तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का, ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत

0: त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जातं.
1: हो, आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं? खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात, कसं वाटतं?
0: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईंनी ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हा तर आहेच, पण माझं रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
1: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
0: हो, आलाय हा. बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो,
1: बरोबर,
0: तोच राहू शकतो. कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत, त्यालाही ती आवड असली पाहिजे. कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो,
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तशीही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे.
1: या छंदाचं रूपांतर या व्यवसायात झालेलंच आहे, पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात?
0: हो,
1: थोडक्यात भावी स्वप्न.
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे.
1: बरं,
0: जिथे मला आता सेल करण्याच्या पेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे.
1: वा वा.
0: कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं.
1: हो,
0: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
1: नक्कीच ही इच्छा पूर्ण हो.
0: थँक्यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील.
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो, जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते, आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना.
0: बरोबर,
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि हा व्यवसाय एक छान आहे, ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे तर नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील, नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे, तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा. आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचं आहे, एक ध्येय गाठायचं आहे, हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
1: बरं, नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: आपण खूप खूप धन्यवाद.
1: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
0: हो हो, नक्की.
1: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
0: अधीर मन झाले, अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात तर शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 24 वर्ष झाली तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद, त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे त्या गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची, तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तो.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेस.

0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईने मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक ही एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो, ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता, पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा, मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं, त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता, ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण त्याच्याबरोबर पुढे जाऊया.
0: बरं,
1: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
0: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
1: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत, पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत, मी म्हणते भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत, त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाला आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन, चिंतन, चिंतनशील, विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं असतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
0: बरं,
1: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
0: बरं,
1: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
0: चिकाटी जिद्द,
1: ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही आहे संगीत शिकण्याचा, तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
0: आणि नक्कीच कठीण असेल हा राग,
1: नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे,
0: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढे चाललेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता, पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअर याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
1: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती, त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं. आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एम ए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं, ह्या वेळेला तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागले असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
0: बरं,
1: हा, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात.
0: हो,
1: त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
0: बरोबर, म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतातही. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं, कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
1: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर, तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या, म्हणजे साहासाठीच मी म्हणते साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो, षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती

0: मी घडवलेलं आहे की ते सगळं तुम्हाला असं वर्ष गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिटकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला.
0: खूप अभ्यास, 8-8 तास. मला आठवतं मी 8-8 तास रियाज केलेला आहे, सकाळी उठून दुपारी रात्री जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही, तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही,
1: बरोबर
0: वाचन सुद्धा खूप आहे. कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे. आणि ते आपल्याला समजत वाचत वाचत ऐकत शिकावं लागतं.
1: आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
0: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमान असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय काय हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
1: बरं,
0: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्यात म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं.
1: हो,
0: तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
1: बरोबर, कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता वाद्यवृंदांचीही साथ खूप असते, त्यामध्ये तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
0: हो, आता हे करत करत ना म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं, आता जे मी गाणार असते ज्या बंदिश मी गाणार आहे त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढेच की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
1: आपोआप येऊन जातं,
0: घडायला लागतं, घडून जातं.
1: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दल थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
0: राखी एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहे. बिहाग अंगाने गायला जाणार हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत, बैरन भई सांझ रसिया.

0: खूप छान संगीतात ऐक, अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे, किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीता यमुनकर, प्रभाताई यत्रे, तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचा तुम्ही सतत ऐकत असता. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुधार असते, तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं, फक्त चारच दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांज रसिया, बैरन भय दीन और रतिया एरी सखिया, हे सगळं आहे की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून. हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना, बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
0: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो. गुरु शिष्याच्या नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेलं आहेत, नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
1: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
0: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
1: लवकरच लवकर, आणि हा लवकरचा विषयच नाही आहे. तुम्हाला तुमच्यावर त्याला मोठं करायचं असतं, पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिक मध्ये मारू बिहाग मिळतो, एका क्लिक मध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्य च्या दरम्यान शिकण्याची शिक्षा फार जरुरी असते.
0: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
1: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
0: बरं,
1: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगम मध्ये काय

0: ठेवलेला आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
1: बरोबर
0: है ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं तर ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग या आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारे गम पधनिसाच्या वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
1: बरं
0: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो असे मिळून 12 स्वर आपल्या जवळ. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
1: हो. आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
0: त्यांना ते सांगावं लागतं तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे, त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला आता समजेल कसा तो कसा गायचा तो.
1: बरोबर.
0: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
1: आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तर तू उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल.
0: बिलकुल.
1: बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्स कडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोते वर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
0: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असं छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती, त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजतच असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजतं समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोत्याला समजत आहे, ठीक आहे, पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते की हा
1: मेहनतीचं झालं,
0: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
1: अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
0: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
1: बरं
0: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे, त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
1: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो.
0: हा, म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे पुष्कळ आहे, काही खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत, अनेक अनेक खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
1: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे, त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
0: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
1: हो,
0: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी की आज अगर मी मैफिल करते एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्यापुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणाला तरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे, तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
1: बरोबर.
0: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
1: त्यासाठी गुरुच लागतात,
0: त्याच्यासाठी गुरुच लागतो, आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
1: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
0: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचंय आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती, म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला आणि थांब म्हटलं थोडस आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ, तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची पण ह्याच्यासाठी तुला काय

0: करावं लागणार हे तुला माहितीये का? आधी तू तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाची आहे, 8वी 9वी 10वी तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला, मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी इथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं. तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज. एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते.
1: हो,
0: ते चालू ठेवायचं असतं.
1: बरोबर,
0: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल, आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जाएगा आपसे.
1: तर मुलांना पटतही असेल ते?
0: अगदी पटतं.
1: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
0: याआधी मी मारू बिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे ती बिंपलासी रागाची आहे, ती पण मीच तयार केलेली आहे. शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरण पूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला.
1: शंभरांश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीचं हे निवेदन आता ऐकूया. आज दुपारी 12 वाजता भीमा नदीमध्ये दौंड पूल इथं 9437 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. प्रवरा नदी निळवंडे धरण पिण्याचं आवर्तन 500 क्युसेक, तसंच ओझर बंधारा 1074 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरण, नदी अथवा कालव्यांच्या परिसरात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण, नदी अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये, तसंच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्र काढणं टाळावं. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. मदतीसाठी जवळचं पोलीस ठाणं, तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसंच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर इथला दूरध्वनी क्रमांक 02-41-23-23-844 आणि 23-56-940, तसंच 112 आणि 10-77 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असं प्रशासनानं कळवलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय 100.1 MHz. दुपारचा 1 वाजलाय. यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापार विषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.
1: आज तीसरी एन्युअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे. तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धवार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे.

अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्यसंपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP Radhakrishnan यांनी केला. भुवनेश्वर मधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसरे बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती RC Chavan, न्यायमूर्ती SG Meher, राज्याचे माजी मुख्य सचिव DK Jain, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन

ते प्रति बॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकास दर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकास दर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकास दराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3rd बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं.

या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज

शहा ज्यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमती 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत 1ही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आला आहे.

बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारणात मी आदिनाथ अन्नदाते आपलं स्वागत करतो आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं मितवा या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत. गायक आहेत स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा.

0: निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं मितवा या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं, स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरात.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया पाणी ग्रहण या नाटकातलं प्र के अत्रे यांचं गीत. संगीतकार श्रीनिवास खळे, गायिका आहेत बकुळ पंडित.

0: पाणी ग्रहण या नाटकातलं प्र के आत्रे यांचं गीत आपण ऐकलं. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत गायलं होतं बकुळ पंडित यांनी.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया जफर कलीम यांची गझल, गायक आणि संगीतकार हरिहरण.

0: जफर कलीम यांची गझल आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते हरिहरण. याबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 5:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका घोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं

0: तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांतलक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांतलक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांतलक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांतलक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हॅलो, हाय, नमस्कार. 100.1 MHz वर तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. कार्यक्रम चालू आहे युववाणी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची मैत्रीण शुभांगी बाबर. विठ्ठल विठ्ठल, मनाला आणि आत्म्याला परमशांती देणारं एक नाव. भोळ्या भाबड्यांपासून पंढरीच्या चोरापर्यंत सगळ्यांचाच हक्काचा असा ईश्वर. कधी तो संत चोखोबांचा होता तर कधी संत जनाबाईंचा, कधी ज्ञानेश्वरांचा तर कधी संत तुकारामांचा, कधी तो नामदेवांचा होता तर कधी एकनाथांचा, असा हा विठ्ठल, असा पांडुरंग जो सगळ्यांचाच आहे आणि सगळे त्याचेच आहेत. भक्त पुंडलिकानं उभ्या केलेल्या विटेवर कमरेवर हात ठेवून तो गेल्या 28 युगांपासून तसाच स्थिर आहे. मनाला आत्मशांती मिळवून देण्यासाठी भक्त जेव्हा विठ्ठल विठ्ठल हा जप करत असतात तेव्हा ना कुठल्या यज्ञकुंडाची गरज असते ना कुठल्या मंदिराची. मनात फक्त एक नाव, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. आणि हा एक जप, हे एक नाव त्या भक्तांना मनशांती बरोबर एक परम आनंदाची सुद्धा अनुभूती करून देत. याच सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन त्याचा सोहळा, त्याचा सण साजरी करण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून वारकरी त्याच्या भेटीला पंढरपूरला जातात. वर्षभराची आपल्या सुखदुःखाची गाठ त्याच्या समोर सोडतात. आणि हा सोहळा म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्राचं ग्रामदैवत असणाऱ्या त्या पांडुरंगाच्या भेटीचा सोहळा म्हणजे ही आषाढी एकादशी. आपल्या घरापासून लांब सगळी सुखदुःख सोडून सगळा आनंद बाजूला ठेवून हजारो लाखोंच्या त्या गर्दीत सामील 15-20 दिवस पायी प्रवास करून ना ऊन ना वारा ना पाऊस सगळं काही बाजूला सारून त्या विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवण्यासाठी, त्या चंद्रभागेत एकदा उतरून मन स्वच्छ करण्यासाठी हजारो लाखो वारकरी दरवर्षी या आषाढ महिन्याची आतुरतेनं वाट बघत असतात. खांद्यावर एक पिशवी, एक जोडी कपडे, गळ्यात टाळ, निमुखात विठ्ठल विठ्ठल जय हरी, हा एकच नामघोष. आषाढी वारीचं हेच महत्व. सध्या सुरू असलेल्या याच भक्तिमय सुंदर अशा आषाढी वारीच्या काळात आपण सुद्धा या आषाढी वारीच्या सोहळ्याबद्दल बोलणार आहोत. आणि म्हणूनच आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे सोहळा आषाढी वारीचा.

मित्रांनो, सध्या जर आजूबाजूला पाहिलं तर हिरव्यागार निसर्गाची भुरळ हे आपल्या सर्वांनाच पडत आहे. झरझर तर कधी टिपटिप पडणाऱ्या पाऊसधारा, सगळ्या परिसरानं ओढलेली हिरवी शाल, थंडगार वारा आणि कधी हलकं निळं तर कधी दाटून आलेलं काळभोर आकाश.

पंचपक्वान एका ताटात वाढली जावीत अशी अनोखी नयनरम्य मेजवानी निसर्ग हा आपल्याला या आषाढ महिन्यात देतोय. परंतु याबरोबर अनेक उपवास, दिंडी, वारी आणि भक्तिमय वातावरण बनवणारा सुद्धा हाच महिना आषाढ. रस्त्याच्या कडेला रामकृष्ण हरी म्हणत चाललेली एखादी दिंडी, डोक्यावर तुळस, गळ्यात टाळ, मृदुंगाच्या जोडीला भजनाची साथ आणि हळूहळू पंढरीकडे निघालेली पावलं, हे दृश्य सध्या आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळत आहे आषाढी एकादशी निमित्त चाललेला हा सोहळा. परंतु या आषाढी एकादशीचं नेमकं महात्म्य काय, तिचा इतिहास काय? तर आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातली एकादशी तिथी. आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी. या आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हटलं जातं. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखी एखादी एकादशी असू शकते. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी अशा तिथीवृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. यातीलच आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घातला जातो. लहान लेकरांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच अगदी मन लावून या दिवशी उपवास करतात. भजन, कीर्तन, मंदिर दर्शन अगदी भक्तिमय वातावरणात हा दिवस घालवतात. आषाढी एकादशीचा हा सण एखाद्या मोठ्या सोहळ्याप्रमाणे भक्ती, प्रेम, संस्कार आणि मोठ्या आनंदानं संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. मित्रांनो, एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कुणाकडूनही मरण न येता केवळ एका स्त्रीच्याच हातून मरण येईल असा वर दिला. या वरामुळं मृदुमान्य राक्षस खूपच उन्मंत झाला आणि त्यानं आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा विश्वास मनात ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळं अन्य देवांनी भगवान शंकराकडे मदतीसाठी धावा केला, पण वर दिल्यामुळं भगवान शंकरांना काहीही करता येणार नव्हतं. पण त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिनं मृदुमान्य राक्षसाला ठार केलं. तसंच सगळे राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्यानं त्या दिवशी त्यांना संपूर्ण दिवस उपवास घडला. त्या देवीचं नाव होतं एकादशी आणि त्यामुळंच या दिवशी उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदांनुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्या व्यक्तीला पापातून मुक्तता मिळते. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना ही कामी येते असा समज आहे.

मित्रांनो, आषाढी एकादशी म्हटलं की येते ती त्या विठ्ठलाची मूर्ती, चंद्रभागेतलं स्नान, उपवास आणि महत्वाचं म्हणजे पंढरीची वारी. ही पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. प्रस्थान सोहळे पार पडत ज्ञानबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही चालूच राहील. पण वारी म्हणजे काय, त्याचं महत्व काय? तर पंढरीची वारी करी वारकरी, ऊन पावसाची चिंता कोण करी, असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात. वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी असं म्हणतात. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीतं, नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद हा घेतला जातो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूरपर्यंत संपणारी सामुदायिक एक पदयात्रा. ही वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्हीही वेळी येते. एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. वारी करण्याची परंपरा साधारणत 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचं मानलं जातंय. मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशीमध्ये अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव, शहर आणि शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांची भक्ती व्यक्त करतात. पंढरपूर वारीची ही परंपरा खूप जुनी असावी, कारण ज्ञानेश्वर महाराजांचे वडील देखील त्या वारीला जात होते. पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याचं कारण, पूर्वीच्या काळात वाहतुकीची व्यवस्था नव्हती, त्यामुळं लोक वारीला पायीच जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणं पसंत करतात. पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त किंवा वारकरी चैत्र यात्रा, कार्तिकी यात्रा, आषाढी यात्रा, माघी यात्रा यापैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात आणि यालाच पंढरपूर वारी म्हणतात. या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती करतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात. तिथं पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते.

मित्रांनो, पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे, ज्यात वारकरी संप्रदाय पायी चालत विठ्ठलाची भक्ती करत आनंद लुटतात. इसवी सन 1865 मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण मनानं पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचं ठरवलं. संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले. तिथं त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती. पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळं तुकाराम कुटुंबात वाद होत होते. या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालखींची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूहून तुकाराम पालखी अशा वेगवेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते. सध्या सुमारे 43 पालखी पंढरपूरला येतात. वारीचे तीर्थयात्रेचे मुख्य चार प्रकार असतात. वारकरी वर्षातील चैत्र वारी, कार्तिक वारी, आषाढी वारी आणि माघी यात्रा वारी यापैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जातात. वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त आषाढी वारी या यात्रेमध्ये पाहायला मिळतात. तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो. भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते. तसेच दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो. या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात. आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे 24 तास सर्व भाविकांसाठी खुलं असतं. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण दिंड्या वाखरी या ठिकाणी आपला जल्लोष साजरी

800 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी इथून या यात्रेला सुरुवात केली. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दाखल होत असतात. मुसळधार पाऊस, गडगडणारे ढग, चिखलमय रस्ते हे सगळं या भक्तांच्या श्रद्धेला धक्का लागून देत नाही. विठू माऊलीचा जयघोष करीत मोठ्या उत्साहानं वारकरी पायवारी करतात. संतांच्या पालखीसोबतच प्रत्येक भक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम या नावाच्या जपात मग्न होतात. मित्रांनो, 17व्या शतकापासून संत तुकाराम महाराजांच्या देहू इथल्या पालखीला सुरुवात झाली. आषाढ शुक्ल एकादशीला अनेक दिंड्या या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव, शहर आणि शहरातून भगवान पांडुरंगाच्या चरणी पंढरपूरला येत असतात. याच दिंडीच्या सोहळ्यामध्ये वारकरी, दिंडी, उपवास, आषाढी एकादशी, भजन, कीर्तन या सगळ्या गोष्टींबरोबरच या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिंगण. दिंडी म्हणजे लहान संघटित गट जे या वारीत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग होतात. प्रत्येक दिंडीसोबत मृदुंग, झांज, टाळ, अभंग, हरिपाठ आणि कीर्तन यांचा प्रतिध्वनी वातावरण भक्तिमय बनवतो. तर रिंगण हा एक पवित्र कार्यक्रम आहे ज्यामध्ये दोन अश्व वाळूच्या शेतात वर्तुळात धावतात. ते परमेश्वरांच्या उपस्थितीचं प्रतीक मानलं जातं. पायीवारी करत असताना विसाव्याच्या ठिकाणचा आनंद, उत्सव आणि आपल्यासोबत असणाऱ्या संतांना प्रदक्षिणा घालण्यासाठी हा रिंगण सोहळा होतो. विसाव्याच्या ठिकाणी रिंगण झाल्यानंतर परमात्मा विठ्ठल भेटीची ओढ अधिक जाणवू लागते. यासाठीच रिंगण सोहळ्याला पंढरपूरच्या या पायीवारीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारी, अशा संत वचनाप्रमाणे वारकरी भक्त हे आपल्या आराध्य असणाऱ्या भगवान पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी नाचत गात पंढरपूरला येतात. यामधील विसावा क्षणी वारकऱ्यांना आनंद मिळावा म्हणून आनंदाचा स्वर्गसुख सोहळा हा रिंगण समजला जातो. तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातच 5 गोल्ड रिंगण तर उभे 3 रिंगण होत असतात. रिंगण सोहळा प्रामुख्यानं गोल्ड रिंगण आणि उभे रिंगण अशा दोन प्रकारात होत असतात. गोल्ड रिंगणामध्ये संतांच्या पादुका मधोमध ठेवून त्या पादुकांना प्रदक्षिणा मारण्याची परंपरा आहे. यामध्ये अनेक वेळा वारकरी खेळ भजन करतात. उभे रिंगण हे सरळ रेषेत होते. यामध्ये पंढरीच्या वाटेकडे जाणारा मार्ग हाच भक्तिमार्गाचा सुख सोहळा आहे असा आभास होतो असं प्रामुख्यानं मानलं जातं. पालखी सोहळ्यातील गोल रिंगणामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराज असतात किंवा संत तुकाराम महाराज असतात. त्यांच्या पादुका आणि पालखी एका मोठ्या मैदानात मधोमध ठेवल्या जातात आणि मग रिंगण होतं. या रिंगणातून संतांच्या पादुकांना प्रदक्षिणा केली जाते. या पादुकांच्या भोवती प्रारंभीचे मानाचे अश्व हे दौड करत असतात. या अश्वावर साक्षात संत विराजमान झाले आहेत अशी भक्तांची भावना आहे. हा अश्व धावल्यानंतर अश्वाच्या टापेखालची माती आशीर्वाद म्हणून कपाळी लावण्यासाठी भक्त धडपड करत असतात. अश्वांचे धाव झाल्यानंतर विणेकरी, पखवाज वादक आणि डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला या धावत असतात. रिंगण सोहळा हा पायीवारीत चालत असताना शिनवट्या घालवण्यामागचं माध्यम म्हणून पाहिलं जातं.

युवक दोस्तांसाठीचा युववाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजचा विषय होता सोहळा आषाढी वारीचा. सूत्रसंचलन केलं होतं शुभांगी बाबर हिनं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. 100.1 MHz FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सायंकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला रेडी या चित्रपटातलं निलेश मिश्रा यांचं गीत. के तुलसीकुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या गीताला संगीतबद्ध केलं प्रीतम यांनी.

0: निघालेला गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
1: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कार्यक्रमात यानंतरचं हे गीत आहे उदित नारायण अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हा मैने भी प्यार किया या चित्रपटातलं. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण.

0: उदित नारायण अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हा मैने भी प्यार किया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार समीर आणि संगीतकार होते नदीम श्रवण.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत चमत्कार या चित्रपटातलं गीत गायलं आहे कुमार सानू यांनी.

0: अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. चमत्कार या चित्रपटातलं गीत गायलं होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि बप्पी लाहिरी यांनी गायलेलं फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटातलं गीत. शब्दरचना अंजान यांची आणि संगीत आहे बप्पी लाहिरी यांचं.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं फर्स्ट लव लेटर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्दरचना होती अंजान यांची आणि संगीतकार होते बप्पी लाहिरी. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 6:30 वाजलेत.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
3: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
2: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
0: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग, आकाशवाणी अहिल्या.

0: नगर केंद्राशी
1: 02-241-42-7620 या दूरध्वनी क्रमांकावर।
2: श्रोतहो, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह अहिल्यानगर, कोपरगाव, श्रीगोंदा, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉन इथं करार पद्धतीनं कंत्राटी स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाक, माळी कामगार, सफाई कामगार या पदाबाबत एक निवेदन। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या आधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलामुलींचे वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉनमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे। या पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकता, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल। तसंच उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे। चौकीदार यांचा कामाचा कालावधी 24 तासाचा असेल। पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत। अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात। उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येईल। इच्छुक माजी सैनिक व नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे। निवेदन संपलं।

0: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
1: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
0: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
1: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
0: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
1: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
0: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
1: पण कधीतरी शांत बसलं कि मन परत तिथेच रमत,
0: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
1: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
0: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 414003.
1: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
2: FM बँड 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सायंकाळचे 6:35 झालेत. या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे आदिनाथ अन्नदाते. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत भारूड, सादरकर्ते हमीद अमीन सय्यद आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. विषय: खरीप हंगामातील पिकांचं एकात्मिक कीड व्यवस्थापन. तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पातले कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार भुते. सूत्रसंचालन अंकुश जोशी यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत, 8:35 सुगम संगीत. 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम, सूत्रसंचालन आणि निवेदन वर्षा बांगर यांचं.

0: वाजता रजनीगंधा. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:51. 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन. विषय संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. लेखन केले डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:35. 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कृषीवाणी कार्यक्रमात सोयाबीन पीक पिवळी पडण्यामागची कारणं याविषयी माहिती. 6:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेली माहिती. सादरकर्ते सचिन लाडोळे, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:45 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. सुगम संगीताचा आनंद घेऊ शकाल 7:50 आणि 8:20. 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:40 लोकजागर या कार्यक्रमात अंतराळ तंत्रज्ञान आणि संशोधनातील संधीविषयी हेमंत केदारे यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटुळे. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल 3:45. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. श्रोते हो, विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील 9:30 ते 10:00 आणि 2:00 ते 5:00 दरम्यान. 10:00 फोन गाणे लाईव्ह हा फोन इन कार्यक्रम. संकलन आणि निवेदन शीतल शिंदे यांचं. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. श्रोतो, उद्या सायंकाळचं प्रसारण सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. विषय महाराष्ट्राचे यंदाचे पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवर. सूत्रसंचालन तन्वी पारेकर हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 आपण ऐकू शकाल काही गझल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यामध्ये सुरुवातीला कोरडवाहू शेतीमध्ये सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली GIS तंत्रज्ञानाचा उपयोग याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या मृद आणि जलसंधारण विभागातल्या आचार्य पदवीच्या विद्यार्थिनी कोमल गंगाधर रोकडे यांची मुलाखत. आणि त्यानंतर बांबू शेती प्रकल्प याविषयी लोकपंचायत अकोले इथले विश्वस्त तथा प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. 9:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा कार्यक्रम. 9:30 लोकनाट्य बोलकी समाधी सादरकर्ते खंडू खेडकर आणि सहकारी. 10:00 रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केल्या जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241 235 35 15.
1: मोबाईल 960 44

0: 988-36.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया भारूड. सादर करते हमीद अमीन सय्यद आणि सहकारी.

श्री संत एकनाथ महाराज इंद्रियाचा गाव त्यात सदविवेक हा पहारा ठेवून अहवाल देणारा महार असे या ठिकाणी रूपक सांगितले आहे।

कामात ठेविला क्रोधातुनी जडे मोह आणि मोहाने स्मृती लोपली म्हणून नाथांनी सांगितलेलं आहे बाबा कामाजी मिळाले कामाजी

अहो त्याची बरोबरी, अहो त्याची बरोबरी कोण करील की। काय सांगावं मायबाप, तुमच्या उष्ट्यासाठी मी आलेलो आहो, आणि म्हणून काहीतरी द्यावं ते द्यावं, ते भगवंताचं नामचिंतन मला घ्यावं, आणि तुम्ही तरी तुमचा जो अहंकार आहे तो सोडून द्यावा, म्हणजे

अहला प्रथम गावा बाहेर काढले, मग त्याचे साक्षीदार व्यवस्थित वागू लागतात। म्हणूनच नाथ महाराज जनार्दनाच्या एकनाथांनी असे म्हटलेले आहे की वाईट संगत धरू नका, म्हणजे या ठिकाणी तुमचं सर्व व्यवस्थित होईल। एका जनार्दनी करी विनंती, एका जनार्दनी करी विनंती, संती ऐकावी की जी माय बाप। आणि त्याच

0: ચઢાવે અને કોઈ દિને પાવસ ખાસા ચલાવે. या ठिकाणी नातराया सांगतात, मनुष्याच्या प्रारब्धानुसार जे मिळायचे आहे ते मिळते, त्याबद्दल हर्ष अथवा खेद करू नये असे भगवद्गीतेतही सांगितले आहे. कधी मस्तकावर छत्री धरतात तर कधी डोक्यावर घडा घेऊन जावे लागते, कधी घोड्यावर बसायला मिळते तर कधी पायी चालावे लागते. म्हणून या ठिकाणी नाथांनी सांगितलं, जसं आपल्याला देवाने
1: भारूड आपण ऐकलत, सादर करते होते हमीद अमीन सय्यद आणि सहकारी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीकापर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों

0: देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा। हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे।
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले। प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं। इलेक्ट्रॉनिक्स वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते म्हणाले। यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते। राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं। या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली। राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले। पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले।
2: वाढलेल्या पावसाचं प्रमाण, ढग फुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढग फुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही।
1: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे। वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे। यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले। नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले। राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत। ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले। शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3ऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं। उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या 1 सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं। यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा

दा स्वागत अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटना

0: गेल्या 22 तासांपासून युद्ध पातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: संध्याकाळचे 7:15 वाजतायत आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंगरोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार

0: असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील, तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता, तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे, त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे, त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबिर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 1,500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48 लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून

0: प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले. त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर FPOच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजून 30 मिनिटांनी

0: आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाजवा रे.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मितावाहिनी संध्याकाळ से
1: शंभरंश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

आजच्या किस्तनवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोरिन कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. विषय आहे खरीप हंगामातील पिकांचं एकात्मिक कीड व्यवस्थापन. तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पातले कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार भुते. सूत्रसंचालन केले अंकुश जोशी यांनी.

निनो, आजच्या हॅलो बळीराजामध्ये आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील पिकांचं एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन. कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार भुते. तज्ज्ञांसमवेत सूत्रसंचालन केलं आहे संतोष मते यांनी. शेतकरी बंधू भगिनींना निवेदन आहे की हा कार्यक्रम पुनःप्रसारित असल्यामुळं आजच्या फोन लाईन्स आमच्या बंद राहतील, तरी कृपया कार्यक्रमामध्ये फोन करू नयेत. तर ऐकूयात हॅलो बळीराजा हा पुनःप्रसारित झालेला कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो बळीराजा कार्यक्रमाचा विषय आहे खरीप हंगामातल्या पिकांचं एकात्मिक कीड व्यवस्थापन. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कापूस सुधार प्रकल्पाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार भुते. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर तुम्हाला विचारायचं की सध्याची जी खरीप हंगामातली पिकांची परिस्थिती आहे, म्हणजे कोणकोणती पिकं आपल्या शेतकरी बांधवांनी लागवड केली आहे आणि त्यासोबतच आपल्या जिल्ह्याचा विचार जर केला तर पिकांची परिस्थिती कशी आहे?
1: आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या जिल्ह्याचं महत्त्वाचं पीक अर्थात कापूस, त्यानंतर सोयाबीन, तूर, त्याचबरोबर मका चारा पीक, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यासाठी मकासुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो. त्याचप्रकारे तूर असेल आणि मूग आणि उडीद ही अतिशय महत्त्वाची पिकं आपल्या जिल्ह्यामध्ये घेतली जातात. कपाशीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कपाशीला आता शेतकऱ्यांनी पेरणी झाल्यापासून जवळपास 1 ते 6 महिना जवळपास झालेला आहे आणि पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. ज्यांनी कपाशी मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा शेवटच्या पंधरवड्यामध्ये पेरणी केलेली आहे त्यांचं पीक सध्या पाते अवस्थेमध्ये आहे. आणि कपाशीवर सध्या ज्या काही वेगवेगळ्या रशेषण करणाऱ्या किडी आहे, उदाहरणार्थ मावा असेल, तुडतुडे आहे, या किडींचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे.
0: नक्कीच, म्हणजे काही पिकांच्या बाबतीत तुम्ही सांगता आहात, खरं तर ही काही महत्त्वाची पिकं आहेत, म्हणजे मका असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्यासोबतच तुरीसारखं पीक आहे, उडीद आहे, मूग आहे. शेतकरी बांधवांनी वार्षिक चारा पिकामध्येही घासासारखी पिकं आहेत, बारमाहीमध्ये ऊसासारखी पिके. ही सद्यस्थितीची अवस्था जी आहे ही अशा पद्धतीची अवस्था आहे. आपल्याला एक फोन कॉल येतोय, फोन कॉल घेऊयात. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार, हॅलो बळीराजा कार्यक्रम.
2: हा हॅलो बळीराजा.
0: हा बोला, तुमचा प्रश्न विचारा.
2: हा सुरेश गायकवाड बोलतोय घोडेगाववरून.
0: बोला गायकवाडजी, बोला.
2: एक असा प्रश्न विचारायचा होता, खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी आपण किती दिवस करू शकतो अजून?
1: सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला जवळपास म्हणजे जुलैचा जो काही पहिला पंधरवाडा आहे, शेवटचा जो काही म्हणजे पेरणी आहे, ती आपल्याला जास्तीत जास्त 15 जुलै पर्यंत करता येऊ शकते. परंतु जशी जशी पेरणी वाढते किंवा पेरणीचा कालावधी वाढतो तसं तसं उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता म्हणजे जास्त होते.
0: गायकवाडजी, तुमच्या रेडिओचा आवाज कमी करता का?
1: त्यामुळे पेरणी वेळेत होणं हे गरजेचं आहे. वेळेत पेरणी झाली म्हणजे किडींचा सुद्धा जो काही होणारा प्रादुर्भाव आहे तो सुद्धा कमी होतो.
0: हा वेळेचा भाग झाला, पण पुढे आपण या वर्षी लवकर पाऊस झाला आणि हा पाऊस झाल्यामुळं शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातल्या पिकांची पेरणी लवकर केलेली आहे. आता मध्ये बराच मोठा अंतर पडलं पावसाचं की त्या काळामध्ये आपल्याला सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं लागलं.
1: बरोबर.
0: आता याचा शेतकरी बांधवांना आपल्याला फायदा होणार आहे की काही प्रमाणामध्ये तोटा होणार आहे, काय सांगू शकाल तुम्ही शास्त्रज्ञ नात्यानं?
1: आता खरं पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये पाऊस झालाय तो.
0: हो.
1: अर्थात ज्यावेळेस आपल्याला पावसाची गरज नव्हती त्यावेळेस तो पाऊस झाला. ज्यावेळेस शेतकऱ्यांची रानं तयार चालू होती किंवा पेरणीची तयारी चालू होती आणि त्यावेळेस तो पाऊस झाला, त्यामुळं तो पाऊस फायदेशीर तेवढा झाला नाही. तोच पाऊस समजा जूनमध्ये झाला असता तर कदाचित त्याचा फायदा अतिशय चांगल्या प्रकारे झाला असता आणि म्हणजे पिकाची वाढसुद्धा ती जोमदार झाली असती. आता मोठा पावसाचा खंड झाला आणि खंडाच पावसाचा खंड झाल्यामुळे पिकाला जे काही ओलावा लागतो जमिनीमध्ये तो ओलावा कमी झाल्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित नाही झाली आणि त्यामुळं

0: वाढ व्यवस्थित न झाल्यामुळं बऱ्याच अंशी म्हणजे उत्पादनामध्ये जी काही होणारी घट आहे ती घटसुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. त्याचबरोबर पाऊस झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे कीड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये नैसर्गिक जे काही कीड व्यवस्थापन आहे त्यामध्ये पावसाचा अतिशय महत्वाचा सहभाग असतो. जोराचा पाऊस झाला की किडींचा बंदोबस्त अतिशय चांगल्या प्रकारे होतो.
1: बरोबर.
0: हा तर त्यामुळं तो पाऊस जून मध्ये झाला असता कदाचित तो कीड
1: व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवांनी लागवड केली मध्ये खंड पडला पुन्हा एक वातावरण तयार झालं त्यामुळे कीड रोग आलेले आहेत त्या दरम्यानच्या काळामध्ये.
0: बरोबर.
1: म्हणजे त्यामुळे थोडंफार जास्त खर्च होऊ शकतो आणि जर का पिकं चांगली आली तर पुढचं पीक थोडंसं आणखी लवकरही घेता येऊ शकेल.
0: अगदी बरोबर.
1: अशी स्थिती आहे.
0: अशी स्थिती आहे.
1: आता आपण विविध पिकांविषयी जाणून घेऊ. कापूस पीक ज्यामध्ये तुम्ही खूप काम केलेलं आहे या कापूस पिकाच्या बाबतीत काय सांगू शकाल? म्हणजे शेतकरी बांधवांनी लागवड केली आहे आणि त्यासोबतच शेतकरी बांधवांनी लागवड केल्यानंतर आता पिकाची परिस्थिती काय आहे, कुठले कीड रोग आलेत का, कसं नियोजन केलं पाहिजे, कुठले कीड रोग येऊ नये या दृष्टीनं काही प्रयत्न करता येतील का शेतकरी बांधवांना?
0: नक्कीच. कीड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये कपाशीमध्ये आपल्याकडे जे काही रशोषण करणाऱ्या किडी आहे त्यांचा आता सध्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. आणि कीड व्यवस्थापन म्हटलं की शेतकरी बांधवांना फक्त एकमेव पर्याय आपल्याला माहिती असतो शेतकरी बांधवांना की कुठलीही कीड आली की सरळ बाजारामध्ये जाणे, कीटकनाशके आणणे आणि त्याच्या फवारण्या करणे. तर हा जो काही फवारणीचा अर्थात रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीचा एकालमी कार्यक्रम जो काही आहे तो आपल्याला कमी करणं
1: याविषयी बोलत फोन कॉल घेऊ. हॅलो बळीराजा कार्यक्रम बोला.
2: नमस्कार म्हटलं सर.
1: नमस्कार. तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा.
2: दीपक डोईपुडे बोलत आहे गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोल्यावरून. सर माझा प्रश्न असा आहे की एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये डांगर जे आपण लागवड केलेली असते डांगर पिकाची म्हणजे काची फळ तर त्यावर मी व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत तर ते ताक आणि अंडीनं
1: त्याच आणि अंडी
0: ताक आणि अंडीचा वापर
2: करू शकतो का आपण ते?
0: आता खर तर ताक आणि अंडीचं म्हणजे अशा प्रकारे डांगर पिकावर कुठल्या प्रकारे आपलं संशोधन नाही, परंतु हे नैसर्गिक शेतीमध्ये या घटकांचा काही ठिकाणी वापर होऊ शकतो. परंतु आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन या पिकामध्ये करायचं असेल अर्थातच तर आपल्याला रशोषण करणाऱ्या ज्या काही किडी आहे त्यामध्ये तुडतुडे असतील, पांढरी माशी असेल, यांच्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे चिकट सापळे आपल्याला त्या पिकामध्ये वापरता येऊ शकतात.
1: त्याचप्रकारे काही शेतकरी बांधव मिरचीचा अर्क फवारतात, लसूणचा अर्क फवारतात, निंबोळी अर्क, या सुद्धा उपाययोजना असू शकतात म्हणजे नवीन प्रयोग.
0: नक्कीच. आता खर तर जुनं ते सोनं म्हटलं जातं आणि ह्या ज्या काही बाबी आहेत तर ह्या नैसर्गिक शेतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे यांचा वापर होतो. कारण हे आताच आपण जे काही सांगितलं आता लसूण असेल, मिरची असेल, दशपर्णी अर्क असेल, निंबोळी अर्क असेल, हे जैविक घटक आहेत किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत.
1: बरोबर.
0: तर हे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये किंवा आपल्या जे काही नैसर्गिक शेती आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे याचा वापर करता येतो. आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण कोणत्याही पिकामध्ये डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकाचा फवारा न करता तुम्ही निंबोळी अर्क आहे, दशपर्णी अर्क हे घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये तयार करू शकता.
1: बरोबर.
0: आणि हे किडीसाठी सुद्धा वापरले जातात, हे रोगांसाठी वापरले जातात, याच्यामुळे कुठले दुष्परिणाम होत नाहीत,
1: निसर्गाला
0: हानी होत नाही. महत्वाचं म्हणजे मधमाशांना कुठले दुष्परिणाम होत नाही. आज मधमाशा जवळपास 60% मधमाशा संपुष्टात आलेल्या आहेत.
1: आपण एक फोन कॉल घेऊया.
0: नक्कीच.
1: हॅलो. हॅलो बळीराजा कार्यक्रम बोला.
2: हो नमस्कार.
1: नमस्कार.
2: दादासाहेब पठाडे बोलतोय टाकाशी तालुका अष्टे जिल्हा बीड.
1: दादासाहेबजी बोला.
2: ते आपल्या उडदात आता फुलं आलेत बघा, त्याने थोडासा माव्याचा रोग पडला, मग त्याच्यावर कोणतं औषध आणायचं?
0: बरोबर आहे. आपल्या उडदामध्ये माव्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर मावा जो काही कीड आहे रशेषण करणारी कीड आहे, परंतु सुरुवातीला यावर बऱ्याच प्रकारच्या मित्र किडी असतात. जसं माव्याला खाणारे लेडीबर्ड बीटल असतील, ज्याला आपण ढालकिडे म्हणतो, क्रायसोपाची अळी असेल, किंवा इतर बऱ्याचशा मित्र किडी आहेत, हे सुद्धा आपल्याकडे असतात. म्हणून मावा आल्या सरळ आपण कुठलीही रासायनिकची फवारणी न करता आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला 5% निंबोळी अर्क आहे त्याचा आपण वापर करू शकतो घरच्या घरी. दुसरी गोष्ट 1500 PPM चा निंबोळी अर्क असेल तर तो सुद्धा आपल्याला जवळपास 25 ml 10 L पाण्यामध्ये वापर करता येऊ शकतो. 10,000 L चा निंबोळी अर्क

0: बाजारामधून आपण आणला तर तो सुद्धा आपल्याला 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये वापरता येऊ शकतो. हा नक्कीच, मग तुम्ही सुरुवातीला याचाच वापर करा. ज्या कमी खर्चात, हा निंबोळी अर्क 5%, हा पुन्हा अजा डिरेक्टिन 10,000 PPM असेल किंवा 1500 PPM बाजारामध्ये. ठीक आहे ना, तुम्ही तुम्हाला बाजारामध्ये जो काही उपलब्ध झाला त्याच्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण ठरवू शकता. 10,000 PPM असेल तर 10 मिली, 1500 PPM असेल तर तुम्ही 25 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करू शकता. त्याचप्रकारे हा विद्यापीठामध्ये जे काही लेकॅनिसियम लेकॅनी नावाचं बुरशीनाशक आहे किंवा जैविक म्हणजे औषध आहे त्याची सुद्धा आपल्याला जवळपास 40 ते 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी आपल्याला या रशिवशन करणाऱ्या किडीसाठी करता येऊ शकते.
1: आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, धन्यवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. सर कपाशीविषयी आपण बोलत होतो.
0: हा कपाशीमध्ये आता सांगितलं आपण रशिवशन करणाऱ्या किडीमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे ह्या महत्त्वाच्या किडी आहेत. आणि कपाशीवर ज्या काही बोंडळ्याच्या बाबतीमध्ये गुलाबी बोंडळी हा ज्वलंत प्रश्न आहे. आणि या रशिवशन करणाऱ्या किडींच्या बाबतीमध्ये जर व्यवस्थापनाचा जर विषय असेल तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी न करता आपल्याला 5% निंबोळी अर्क किंवा आजार डायरेक्ट

0: नगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्या नगर.
0: फोन 7400 48 40 88.
1: 7400 48 40 88.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
7: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
8: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
7: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
9: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
10: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: रागी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयानं जिवंत केलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमागे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।

0: तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 11 या वेळेत फोन गाणी हा कार्यक्रम.
1: 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणी मुंबई.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीकापर तेजी से काम कर

0: करने का निर्णय लिया है जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा। हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे।
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

0: क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3ऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रतिबॅरल $78.80 पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय

0: मंच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत असं कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. JAC नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखीन 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत. संगीत मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दत्ता पाटील यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नुसरत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत.

नुसरत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रेखा मडवी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत.

रेखा मडवी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्याम अनुरागी यांचं गीत आलिशा चिनॉय आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, संगीतबद्ध केले बिद्दू यांनी.

अलिशा चिनो यांनी सहकाऱ्यांनी गायलेलं श्याम अनुरागी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते बिद्दू. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100% एकमेगर्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8:35 झालेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत, संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया उमाकांत काणेकर यांचं गीत शोभा गुरटू यांच्या स्वरात. संगीतकार श्रीकांत ठाकरे.

शोभा गुरटू यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतहो नमस्कार आणि स्वागत आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमात. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. श्रोतहो, पंढरीची वारी, डोळ्यात विठ्ठलाची आस आणि मुखात ज्ञानोबा तुकारामाचा गजर. संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठ्ठलमय झाला आहे. पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत लाखो वारकरी माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे झेपावत आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच ओढ आहे त्या सावळ्या विठुरायाला डोळे भरून पाहण्याची. पण श्रोते हो, जे संतांच्या भूमीत या वारीत प्रत्यक्ष सामील होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आज आपण पंढरीची तीच वारी अनुभवणार आहोत या भक्तिगीतांनी सजलेल्या आणि चैतन्याची अनुभूती घेऊन आलेल्या हॅलो गीत बहार कार्यक्रमाच्या माध्यमातून. चला तर सुरुवात करूयात पहिल्या फोन कॉलने. हॅलो,
1: हॅलो गीत बहार का?
0: हो, कार्यक्रम हॅलो गीत बहार.
1: मी बोलतो सायबन कॉलनी पंचवटी आयल्यानगर इथून मधुकर भाले बोलते.
0: स्वागत आहे कार्यक्रमात, बोला.
1: तुमचे कार्यक्रम छान असतात, छानच नेहमी ऐकत असतो. आणि दुसरं असं की कार्यक्रमाविषयी मी आपली प्रतिक्रिया अभिप्राय स्नेहांकित यामध्ये पत्राद्वारे नेहमी पाठवित असतो.
0: हा हा हा, नियमित श्रोते आहात आकाशवाणीचे आणि

0: सर्व कार्यक्रमांची अगदी दखल घेता तुम्ही असं म्हणता येईल, नाही का?
1: माझ्याकडे रेवडी आहे मॅडम, आणि मी रोज सकाळी 5:51 बरोबर रेवडी लावतो.
0: अच्छा.
1: आकाशवाणी केंद्र आणि पहिल्यापासून ऐकतो. आणि वंदे मातरम हे पहिलं लागतं ना, तर हे वंदे मातरम आपले हे राष्ट्रगीत राष्ट्रभक्ती गीत आहे ते नेहमी ऐकतो. आणि तसे दिनविशेष कार्यक्रम खूप छान असतो. दिनविशेष म्हणजे इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटना यांचे स्मरण केले जाते. हो. आणि तसं चिंतन खूप छान असतो. चिंतन नेहमी ऐकत असतो. चिंतनात एक एक शब्द फार महत्वाचा आहे. चिंतनामध्ये सकारात्मक विचार येतात, नकारात्मक विचार निघून जातात. त्यामुळे मी चिंतन नेहमी ऐकत असतो. आणि दुसरं मला आराम आराम आहे या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आकाशी झेप घेरे पाखरा हे गीत आराम आराम आहे या मराठी चित्रपटातील आहे. ते एक अत्यंत स्फूर्तीदायक आणि अर्थपूर्ण गीत आहे. सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेवडकर यांची शब्द रचना, तसेच संगीतकार आणि गायक सुधीर फडके बाबूजी यांचे साजेशी संगीत व स्वर यामुळे हे गीत केवळ ऐकण्यासाठी नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारे ठरते.
0: अगदी खरंय. सकारात्मक दृष्टिकोन आपला या गाण्यामुळे वाढतो असं म्हणता येईल. की आकाशी झेप घेरे पाखरा म्हणजे इतकं अर्थपूर्ण गाणं आहे हे.
1: हो. अरे या शब्द प्रामाणिक श्रमाचे महत्व अधोरेखित होते. खरे सौख्य या श्रमातूनच फुलते आणि आयुष्य सुंदर बनत जाते.
0: छान.
1: हो.
0: तर आनंद घेऊयात या गाण्याचा. सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ बोला ना।
0: हाँ नमस्कार मैडम।
1: नमस्कार, कौन बोलता है?
0: नीलराज डोके बोलतोय, मी केसापुरम तालुका राहुरी।
1: स्वागत आहे कार्यक्रमात, बोला।
0: खूप दिवसानंतर प्रयत्न केला, कॉल लावलाय मॅडम।
1: हाँ,
0: खूप प्रतीक्षेनंतर बोलतोय आपण आज,
1: हो, खूप दिवसांनी कॉल केलेला आहे। मग खूप
0: आणि खूप
1: दिवसांनी
0: छान वाटतंय, आनंद
1: संवाद।
0: वाटतंय, असं खूप
1: हाँ
0: दिवसातून बोलल्यानंतर खूप बरं वाटतं जरा।
1: हाँ
0: खूपच खूपच तो एक आनंदच वेगळा आहे, नाही का?
1: हाँ हाँ काय सांगताय मग कार्यक्रमात आज?
0: आज मला स्वतःचा दिंड्यांचे दिवस सुरू झालेले आहेत,
1: बरोबर,
0: बरोबर आहे का? तर पाऊले चालत ती पंढरीची वाट,
1: वा
0: हे गीत मला खूप ऐकावं असं वाटतंय,
1: वा वा, छान।
0: बरोबर आहे
1: आणि
0: का? हो,
1: तुमच्या इथे कसं वातावरण आहे? तुमच्या इथनं दिंडी निघते?
0: निघते ना आमच्या इथून, पण ते निघते 12 तारखेला निघणार आहे।
1: अच्छा, 12 तारखेला।
0: हो, जात असतो, मी पण जात असतो।
1: अरे वा। आणि काय संदेश द्याल आपल्या इतर श्रोतांना सुद्धा की पर्यावरण पूरक दिंडी करणं कितपत हितकारक आहे, की सगळ्यांनी याचा अवलंब केला पाहिजे की नाही?
0: हो निश्चितच मॅडम, बरोबर। आणि दिंडीला सर्वांनी जावं बरं का, तो आनंद घ्यावा, बरोबर की नाही?
1: बरोबर बरोबर,
0: तू गेल्याशिवाय आणि आनंद घेतल्याशिवाय कळत नाही।
1: नक्कीच भक्तीचा
0: प्रत्येकाने
1: सन।
0: ज्याने देणे ज्याच्या त्याच्या, आपण ज्याला म्हणतो ना, शिस्त प्रत्येकाने पाळावी असं मला वाटतं, नाही का?
1: बरोबर आहे,
0: स्वच्छता प्रत्येकाने राखावी, प्रत्येक गावोगावी गेल्यानंतर स्वच्छता राखावी, नाही का?
1: बरोबर, अगदी बरोबर।
0: हो, म्हणजे काय केर कचरा असेल तो लांब टाकावा, व्यवस्थितरित्या प्रत्येकाने ते पाळलं पाहिजे असं मला वाटतं,
1: बरोबर आहे,
0: बरोबर आहे का?
1: प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे या दिंडी मार्गातून आपण प्रवास करताना, नाही का?
0: हो, पण आता तू कसं असते मॅडम, प्रत्येक वार करायचं तिथे प्रश्न असतो, नाही का?
1: हाँ, पण
0: पण
1: दिंडीची पण
0: प्रत्येकाने
1: एक
0: आपण,
1: शिस्त असते, पण ती सगळ्यांनी पाळली तर हे नक्कीच प्रदूषण आपण टाळू शकतो, नाही का?
0: प्रदूषण टाळू शकतो, दिंडी चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल, नाही का?
1: बरोबर।
0: म्हणजे लोक पण चांगलं नाव घेतील, नाही का?
1: बरोबर। आणि एक
0: हो
1: शिस्तबद्ध दिंडी म्हणून मग सगळीकडे ख्याती सुद्धा त्या दिंडीला मिळते, नाही का?
0: हो निश्चितच, जी त्या दिंडीचं नाव निघलं जातं, दिंडी खरंच शिस्तबद्ध आहे बो, नाही का?
1: बरोबर बरोबर,
0: म्हणजे अशा पद्धतीचं आहे, नाही का?
1: म्हणजे
0: तसे आता
1: भक्तीसोबतच पर्यावरणपूरक दिंडीचा संदेश या वारीच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे, नाही का?
0: हो निश्चितच मॅडम, निश्चितच। आणि खरंच आपलं अहिल्यानगर खरंच, म्हणजे तसं जर म्हटलं तर खूप व्यवस्था ठेवते बरं का दिंडीची। हो, 2 दिवस मुक्काम तिथं असतो अहिल्यानगर, तिथं सध्याला दिंडीच, नाही का? मुक्काम
1: हाँ
0: 2 दिवस
1: हाँ अच्छा अच्छा
0: कम्प्लीट,
1: हाँ बरं,
0: त्यामुळे व्यवस्था
1: चालेल।
0: ठेवते असं। आणि नगर जिल्ह्यामध्ये खरंच लोक खूप देणारे घेणारे खूप आहेत,
1: हाँ,
0: दिंडीची व्यवस्था ठेवणारे खूप लोक आहेत।
1: पाऊस भरपूर येतो आहे
0: आमच्या
1: सगळीकडे।
0: भागात भरपूर पाऊस झाला मॅडम, खूप
1: हाँ, आता
0: चांगला
1: शेतीसाठी
0: पाऊस
1: हा
0: झाला।
1: फलदायी ठरवू अशी अपेक्षा सगळ्यांनी करूयात, नाही का?
0: हो ना, शेतीसाठी पाऊस तर फार महत्वाचा आहे, नाही का?
1: हाँ,
0: आता सध्याला कपाशीची पिकं आहेत लोकांचे, नाही का?
1: बरोबर।
0: काही भाजीपाला आहे बरं

0: लोकांचा त्यासाठी पाऊस फार महत्वाचा होता नाही का?
1: महत्वाचा होता, बरोबर.
0: आकाशवाणीचे कार्यक्रम खरोखर मॅडम चांगलेच असतात का?
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: मी बऱ्याच वेळा आवर्जून सांगत असतो आपलं अहिल्यानगर केंद्र म्हणजे फार एकच नंबर केंद्र आहे.
1: धन्यवाद.
0: आणि सर्वच कार्यक्रम असे आहेत खूपच उत्कृष्ट आणि चांगल्या प्रतीचे होतात, दर्जेदार होतात खरोखर.
1: आणि श्रोत्यांचा सहभागही तितकाच महत्वाचा, आपणही तितक्या आवडीने सहभाग घेता कार्यक्रमांमध्ये, त्यामुळे कार्यक्रम करण्यातही आनंद मिळतो आम्हाला.
0: हो, आणि श्रोते सहकार्य करतात आणि आपली अहिल्यानगर आकाशवाणीचे सर्व जे सर्व स्टाफ मेंबर असेल ते पण सहकार्य करतात, अगदी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम हँडलिंग करून घेतात, नाही का?
1: बरोबर, बरोबर.
0: हा विषय महत्वाचा आहे, म्हणजे सगळेच याच्यामध्ये महत्वाचे आहेत.
1: अगदी खरं. तुम्हाला वारीसाठी खूप खूप शुभेच्छा. चालेल, ऐकूयात तुमच्या पसंतीचं गीत. सहभागी झालात, धन्यवाद.

0: रामकृष्ण हरी।
1: रामकृष्ण हरी।
0: हा, मी अहिल्यानगर मधून मच्छिंद्र हरिदास तांडवले बोलतोय ताई।
1: स्वागत आहे कार्यक्रमात, बोला।
0: हो, महिनाभर कार्यक्रम आपले बंद होते त्याच्यामुळं आम्हाला सुन सुन वाटलं। हो, आता पांडुरंगानी पाऊस दिला, वारकरी नगर मध्ये आगमन होईल सोमवारपासून, तसे चालू आहे। तर जगामध्ये एकमेव दिंडी आहे की तिला आचारसंहिता नसती, डिपार्टमेंटचा बंदोबस्त नसतो। वारकरी जे आपल्या आपल्या पद्धतीने सकाळी उठतो, पायी चलतो, मुक्कामी विसावा घेतो आणि परत आंघोळ करून नामस्मरण करत करत पंढरीची वाटाला निघतो।
1: बरोबर बरोबर।
0: हो, सगळ्यात मोठी परंपरा जगामध्ये जर 16 असन तर आषाढीसारखा 16 कुठंच बघायला भेटणार नाही।
1: बरोबर। आणि
0: पण आता
1: कुठलंही
0: निवृत्तीला
1: पूर्व नियोजन नसताना अगदी शिस्तबद्ध सगळं
0: काहीच
1: व्यवस्थित
0: नाही।
1: मॅनेज केलं जातं, नाही का?
0: हो, ते कसं होतं बरं का मॅडम, ते पांडुरंगानी सद्बुद्धी दिलेली असते आणि वारीच्या टायमाला तुमचे पाय तिकडे वळलेच जातील।
1: बरोबर आहे।
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे। आणि नगर आकाशवाणीने संतांचा जो कार्यक्रम लावला होता, सर्व संतांचा, मला वाटतं 10:30 ते 11:15
1: हाँ,
0: इतका सुंदर अतिप्रम सगळ्यात भारी कार्यक्रम झाला काल
1: आमच्या संग्रहातून कार्यक्रमामध्ये।
0: आमच्या संग्रहात। तू ते
1: बरोबर।
0: कार्यक्रमाचं नाव नाही मला माहिती,
1: हाँ,
0: पण मी काम करता करता ऐकला तू।
1: संत परंपरा।

0: संत परंपरा, साईबाबापर्यंत, मेहरबाबापर्यंत सर्वांचं सांगितलं. आणि आता कसं आहे, तुम्ही आकाशवाणीने जे कार्यक्रम घेतले त्यांनी भरारी घेतली आता.
1: नवीन नवीन कार्यक्रम
0: आणि अजून हो अजून प्रगती होणार ना.
1: बरोबर.
0: आणि आपण सगळं तन मन धन अर्पण करून कार्यक्रमाला नवी दिशा दिली. मला कानोपत्रेचा अभंग द्यायचा आहे, नको देव राया अंतात पाहून. हृदयनाथ मंगेशकर.
1: छान.
0: आकाशवाणी परिवाराला सर्वांना आषाढी एकादशीच्या आज शुभेच्छाच नाही, परत फोन लागला पाहिजे माझा, त्यावेळेस देतो. आणि कार्यक्रमामध्ये अजून भरारी हो ही पांडुरंगापाशी इच्छा प्रकट करतो. आणि सर्वांना आकाशवाणी परिवारा स्टाफला सर्वांना शुभेच्छा देतो.
1: धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला सुद्धा.
0: रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण.

0: प्राण हा सर्वथा जाऊ पाहे न पुदिवा.
1: हॅलो,
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतो.
1: स्वागत आहे तुकारामजी, बोला.
2: सांगते वातावरण नगरला पावसाचं
1: आहे, भरपूर आहे. आपल्याकडे कसं आहे?
2: आमच्याकडे भरपूर आहे, पण रिमझिम रिमझिम चालू आहे. असा मोठा मुसळधार पाऊस नाही.
1: अच्छा,
2: पिकाला पोषक वातावरण आहे.
1: पिकाला पोषक आहे.
2: हो,
1: बर बर. काय मग आपण शेती करता?
2: शेती करतो थोडे. आमची एक एकर आहे शेतामध्ये. आता ऊसच पीक आहे.
1: अच्छा, ऊस आहे. आणि आता सध्या वारीचे दिवस आहेत, तर मग काय कसं वातावरण आहे साताऱ्यामध्ये?
2: काही लोक आता निघालेले आहेत वारीकडे.
1: हा हा.
2: पावसामुळे थोडा ते अडचण येते ना.
1: नाही, काहीही कसंही वातावरण असलं तरी, ऊन वारा पाऊस असेल तरी सुद्धा वारकरी आपली वाट चालत असतो पांडुरंगाच्या ओढीने, नाही का?
2: ते थांबत नाही ना.
1: बरोबर आहे.
2: किती अडचणी येते, किती निसर्ग कोपला तरी वारकरी आपली

0: कधी थांबवत नाही.
1: बरोबर आहे, वारी चुकवत नाही अजिबात. तुम्ही केलेली आहे कधी वारी?
0: वारी आम्ही दरवर्षी जातो, लोलन ते तरडगाव पर्यंत चालत जातो.
1: अच्छा,
0: आम्हाला लोलन जवळ पडतं ना.
1: हा हा हा.
0: आणि आम्ही संकल्प करतो प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना, हे वारीत सहभागी लोकांच्या ना फळे वाटप, बिस्किट वाटप, असं संकल्प आमचा परिचित संघ ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून आमची दरवर्षी करत असतो.
1: अच्छा, आणि हे सगळ्या खाद्यपदार्थांचं वाटप केलं जातं, पण नंतर जो कचरा होतो त्याचं सुद्धा व्यवस्थापन केलं जातं का?
0: हो, आम्ही करतो.
1: अच्छा,
0: प्लास्टिकचा कचरा गोळा करून डस्टबिन मध्ये टाकतो. काही चाली असतात जे असं वेगवेगळे डस्टबिन असतात ना.
1: हो, बरोबर आहे.
0: हे वेगवेगळ्या याच्यात टाकतो आम्ही,
1: कारण हे जे आहे दान करण्याचं पुण्य आहे, किंवा खाद्यपदार्थांचं वाटप जे केलं जातं वारकऱ्यांना, त्यापेक्षाही जास्त तो नंतर जो होणारा कचरा आहे त्याचं व्यवस्थापन करणं, किंवा तो त्याचं संकलन करणं, ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट वारणं, हे सुद्धा एक पुण्याचंच काम आहे, नाही का?
0: ते अति महत्वाचं काम तेच आहे.
1: बरोबर बरोबर. तर काय सांगताय आज कार्यक्रमात, कोणतं गीत ऐकायचं?
0: चित्रपट नाव आहे लय भारी.
1: लय भारी.
0: त्यातील गीताचे बोल माऊली माऊली.
1: छान.
0: काही मित्र आहे ना बघू
1: सांगा.
0: आमचे मित्र आहेत पी एस आय राज शेळकेजी, आर एन पाटीलजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, धनंजय फिटेलजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, विठ्ठल पवारजी, रामभाऊ सर्वदेजी, या सर्वांच्या पसंती लावून मिळूया.
1: चालेल, आपण सगळ्यांच्याच पसंतीचं हे भक्तिगीत ऐकूया. तर सहभागी झालात, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो, नमस्कार मैडम भाई
0: नमस्कार
1: जी। तारामबोर से करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना। कसे आहेत मॅडम साहेब आपण?
0: छान मजेत। आपण कसे आहात?
1: हा मजेत आहे, छान आहे, अगदी आनंदात येत आहे। आणि पाणी आमच्याकडे आता जालना जिल्ह्यामध्ये रिमझिम लागल्यापासून चांगला बरसतो आणि शेतकरी आम्ही फार सुखात येत आहे आणि आनंदात आहे।
0: अरे वा, छान।
1: आजच्या कार्यक्रमात मध्ये गीत ऐकताय त्याचा सावन मेघा रे मेघा मत परदेशी गाणं ऐकवा मॅडम।
0: प्यासा सावन मधला?
1: होत आहे।
0: बर, मग एवढं छान वातावरण आहे पावसाचं, मग शेतामध्ये काय? आता
1: मक्का लावलेली, सोयाबीन आहे आणि हिरवी मिरची, शिमला आणि पटना दोन मिरची लावलेले आहेत अगोदर।
0: अच्छा, आणि हा पाऊस पुरेसा होईल असं वाटतं का पेरणीसाठी?
1: अगदी मस्त बरं मोहर नाचल्या आणि चालू आहे मॅडम।
0: छान। बरं, चालेल। या पावसाप्रमाणेच या गाण्याचा सुद्धा आनंद आपण घेऊयात। सहभागी झालात, धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: धनंजय वाघ बोलतोय. फार दिवसानंतर फोन लावला होता गीत बहारला, बरं का?
1: स्वागत आहे धनंजयजी, बोला.
0: धन्यवाद बघत आहे ना. आपले कार्यक्रम फार सुंदर, अप्रतिम, ज्ञानवर्धक. सर्वांची लाडकी आकाशवाणी अहमदनगर.
1: धन्यवाद धन्यवाद. आणि आकाशवाणीचे लाड करणारे आमचे असे हे श्रोते आहेत म्हणून कार्यक्रम सुद्धा करायला आम्हालाही छान वाटतं, नाही का?
0: हो, धन्यवाद धन्यवाद. आणि बघा, इकडे रात पासून पाऊस चालू आहे, म्हणजे 1 वाजेपासून गंगापूर शहरात पाऊस चालू आहे. तिकडे कसं काय पाऊस वातावरण?
1: इकडेही चालू आहे.
0: हो ना. आता सगळीकडे आता विठुरायाच्या दर्शनासाठी गावागावातून दिंड्या निघाल्या बघा, काही निघणार आहे काही निघाल्या.
1: बरोबर.
0: तर आमचे गंगापूर मधून रामभाऊ महाराज

0: तिथून आज निघणार आहे बघत आहे.
1: अच्छा
0: हो. आणि आपले अहिल्यानगरचे देवगडचे त्यांची पण दिंडी निघणार आहे.
1: हा देवगडची पण दिंडी निघते बरोबर.
0: आणि बघत आहे एक सुंदर एक भक्ती किती अजित करकडे यांनी गायलं घेऊन निघालो मी दत्ताची पालखी. तर ह्या भक्तिगीताचा आपण सर्व मिळून आनंद घेऊयात.
1: नक्कीच नक्कीच
0: चालेल. धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ नमस्कार।
1: हाँ नमस्कार मैडम।
0: हाँ बोला।
1: हाँ मी मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना दशरथ सागुते बोलतो मॅडम।
0: स्वागत आहे, बोला।
1: हाँ कसे आहेत मॅडम आपण?
0: छान मजेत, आपण कसे आहात?
1: आम्ही एकदम छान आहेत, एकदम मजा मध्ये आहेत मॅडम। आता चालले शेतीतले काम मॅडम।
0: हाँ आता पाऊस झालेला आहे।
1: हाँ पाऊस चांगला झाला आमच्याकडे आणि सध्या चालू आहे शेतीतले पेरणी वगैरे।
0: मग काय पेरताय शेतात?
1: शेतात सध्या मॅडम कपाशी आहे, मुग आहे आणि सोयाबीन आहे मॅडम।
0: अरे वा, एकूणच बळीराजा आनंदात आहे असं म्हणता येईल। आता पावसाचं आगमन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे सगळीकडेच।
1: हा मॅडम बरोबर आहे ना।
0: काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, काही ठिकाणी शेतीसाठी पूरक आहे असं म्हणता येईल, नाही का?
1: हा हा मॅडम बरोबर आहे, सध्या तेच चालू आहे।
0: कोणतं गीत ऐकताय आज? मग
1: चित्रपट मॅडम दो रास्ते आणि गीताचे बोले छुप गए सारे नजारे वो क्या बात हो गई।
0: वा वा वा, खूप सुंदर गीत सांगितलं।
1: आणि हा गीतासाठी एक दोन मित्र आहेत मॅडम माझे, भोकरचे पत्रकार हरिभाऊ गुडवे आहेत, आष्टीचे सय्यद युनुस आहेत, सय्यद जलालभाई आहेत, दीपक जाधव आहे। आणि तुम्ही बी ह्या गाण्याचा आनंद घ्या मॅडम आपल्या सगळ्या बरोबर।
0: नक्कीच नक्कीच, आपण सगळेच या गाण्याचा आनंद घेऊयात। सहभागी झालात, धन्यवाद।
1: ठीक आहे मॅडम, धन्यवाद मॅडम।

श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमात मी आपला निरोप घेते. कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतो महेंद्र रोहोकले यांचं.

हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सूत्रसंचलन आणि निवेदन केलं होतं वर्षा बांगर यांनी.

0: तरानी।
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर बंडखोर नायक आणि खलनायकी भूमिकेलाही ज्यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केलं।
2: लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे। आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल। तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे। इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, आम्ही तुझ्या पाठीमाग आहे, बोल।
1: त्यांचा तो खर्जातील जबरदस्त आवाज, डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर अभिनयाचा हुकमी इक्का, असे मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते निळू फुले यांचा 13 जुलै हा स्मृती दिन। त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची।

0: तेव्हा ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 11 या वेळेत फोन गाणी हा कार्यक्रम.
1: FM बँड 100.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया 1958 साली प्रदर्शित अदालत या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीतकार मदन मोहन, गायिका लता मंगेशकर.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंध कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत। संगीत हेमंत कुमार यांचं। चित्रपट आहे 1962 साली प्रदर्शित 20 साल बाद।

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं 20 साल बाद या चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अग अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: रजनीगंध कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1955 साली प्रदर्शित आझाद या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत नियोजक सी रामचंद्र, गायिका आहेत लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांनी गायलेलं आझाद या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. रजनीगंध कार्यक्रमात यानंतर ऐकूया गीता दत्त यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीत नियोजक ओ पी नय्यर. चित्रपट 1958 साली प्रदर्शित. 12 o'clock.

गीतादत्त यांनी गायलेलं 12 o'clock या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं OP नय्यर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1966 साली प्रदर्शित आम्रपाली या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत नियोजक शंकर जयकिशन, गायिका लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांनी गायलेलं आम्रपाली या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानी.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं नया दौर या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हसरत जयपुरी यांची शब्दरचना, संगीतबद्ध केले एस डी बर्मन यांनी. गायक आहेत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर. चित्रपट 1963 साली प्रदर्शित, तेरे घर के सामने.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं तेरे घर के सामने या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1962 साली प्रदर्शित साहिब बीबी और गुलाम या चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत. संगीत हेमंत कुमार यांचं. गायिका आहेत आशा भोसले.

आशा भोसले यांनी गायलेलं साहिब बीबी और गुलाम या चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मजरू सुलतानपूर यांचं गीत. संगीत नौशाद यांचं. चित्रपट 1968 साली प्रदर्शित साथी.

मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं साथी या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत शंकर जयकिशन यांचं. चित्रपट 1963 साली प्रदर्शित दिल एक मंदिर.

लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल एक मंदिर या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1973 साली प्रदर्शित हिरा पन्ना या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत आर डी बर्वन यांचं, गायक किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हिरा पन्ना या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1979 साली प्रदर्शित बातो बातो में या चित्रपटातलं अमित खन्ना यांचं गीत. संगीत नियोजक राजेश रोशन, गायक आशा भोसले आणि किशोर कुमार.
1: सुनिए
2: कहिए कहिए
1: सुनिए सुनिए
2: कहिए कहिए ना

किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं बातो बातो मे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1976 साली प्रदर्शित चित्तचोर या चित्रपटातलं येसुदास यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

येसुदास यांनी गायलेलं चितचोर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. या गीताबरोबरच रजनीगंध कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: Concerns over irregularities in the rapidly expanding assisted reproductive technology, that is ART sector. The panel will undertake a comprehensive review of the regulatory framework and concerned laws governing IVF clinics, ART centers and gamete banks with a focus on protecting the reproductive rights, dignity and safety of women. Former judge of the Delhi High Court, Justice Asha Menon, will chair the expert committee. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाले. आजचं प्रसारण आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पुन्हा भेटूया उद्याच्या प्रसारणात. उद्या सकाळी ठीक 5:51 या प्रसारणातून मी आदिनाथ अन्नदाते आपला निरोप घेतोय. शुभरात्री. जय हिंद.